सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ शके 1948 अर्थात 30 जून 2026. श्रोते हो, सकाळचे 5:55 आणि 36 सेकंद झालेत. मी क्षमा नांदेडकर आमच्या आजच्या या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रसारण सभेला मंगलध्वनीनं आम्ही आरंभ करत आहोत.

0: पेराग्वे ने जर्मनी को 4-3 से हराया, वहीं ब्राजील भी राउंड ऑफ 16 में पहुंच गया है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोते, सकाळचे 6:05 झालेत। प्रसारित करत आहोत अमृतधारा। निर्भीडता याविषयी डॉक्टर सतीश ढगे यांचे विचार आम्ही आता प्रसारित करत आहोत।
2: निर्भीडता म्हणजे सत्याच्या बाजूने उभं राहण्याचं धैर्य। परिस्थिती प्रतिकूल असली, लोक विरोधात असले, नुकसान होण्याची शक्यता असली, तरी जे योग्य आहे तेच स्पष्टपणे सांगणं आणि त्याच्या अनुसार वागणं हीच खरी निर्भीडता। आजच्या काळामध्ये माणूस हा अनेक भीतींनी वेढलेला आहे। अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, प्रतिष्ठा गमावण्याची भीती, नोकरी जाण्याची भीती आणि कधी कधी सत्य बोलण्याची देखील भीती। या भीतीमुळं माणूस हा स्वतःच्या अंतःकरणाविरुद्ध वागू लागतो। संत कबीरांनी याच्या संदर्भामध्ये अत्यंत मार्मिक शब्दात म्हटलेलं आहे, साच बराबर तप नाही, झूठ बराबर पाप, जाके हृदय साच है ताके हृदय आप। म्हणजेच सत्यासारखं दुसरं कोणतंही तप नाही आणि असत्यासारखं दुसरं कोणतंही पाप नाही। ज्याच्या हृदयामध्ये सत्य असतं त्याच्या हृदयामध्ये स्वतः परमात्माच वास करत असतो। श्रुतीमंडळी, भारताच्या संत परंपरेमध्ये निर्भीडतेची असंख्य उदाहरणं आहेत, पण त्यातलं एक अत्यंत खणखणीत आणि अफलातून उदाहरण म्हणजे संत कबीर। काशीचा एक साधा जुलाहा विणकर, दारिद्र्यामध्ये जगणारा, कोणतंही शास्त्रशुद्ध शिक्षण नसलेला हा संत कबीर, पण त्याच्या वाणीमध्ये एक अद्भुत ताकद होती, एक असाधारण अशी निर्भयता होती। कबीरांनी हिंदूंनाही सुनावलं, मुसलमानांनाही सुनावलं, पंडितांनाही प्रश्न केले, मुल्ला मौलवींनाही त्यांनी प्रश्न विचारले। मूर्तीपूजेमधलं अंधानुकरण पाहून ते म्हणाले होते, पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड। आणि नमाजामधल्या केवळ दिखाव्याला पाहून ते म्हणाले होते, काकर पत्थर जोड के मस्जिद लई बनाय, ता चढ़ी मुल्ला बांग दे क्या बहरा हुआ खुदाय। याचाच अर्थ, दगड माती जोडून मशीद बांधलीस, वर चढून बांग देतोस, काय परमेश्वर बहरा झालेला आहे का? हे सांगण्याचं धाडस त्या काळामध्ये, त्या समाजामध्ये संत कबीरांना कुठून येत होतं? ते येत होतं आत्मज्ञानामधून, स्वतःला ओळखण्यातून। मी कोण आहे याचं उत्तर जेव्हा संत कबीरांना मिळालं तेव्हा लोकांची भीती, सत्तेची भीती, जातीची भीती या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भीती गळून पडल्या। निर्भीडता म्हणजे उद्धटपणा नाही, निर्भीडता म्हणजे विवेकपूर्ण स्पष्टता। काही लोक कठोर बोलणं म्हणजे निर्भीडता समजतात, पण संतांनी शिकवलेली निर्भीडता ही करुणा, संयम आणि सत्य यांच्याशी जोडली गेलेली आहे। ज्यांचं मन शुद्ध आहे, ज्यांचं आचरण प्रामाणिक आहे, ज्यांच्या विचारांमध्ये स्वार्थ नाही, त्याला भीती वाटण्याचं काहीच कारण उरत नाही। आजघडीला अनेक तरुणांना करिअरची भीती वाटते, अनेक पालकांना भविष्याची चिंता वाटते, अनेकांना समाजामधील मतांतरांची भीती वाटते, पण आपण जर आपल्या कर्तव्यावर, परिश्रमावर आणि ईश्वराच्या वरच्या विश्वासावर भर दिला तर ती भीती आपोआप कमी होत जाते। संत तुकाराम महाराज म्हणतातच ना, भयाचितो अम्हा चित्ती राहो खंती शकेना। म्हणजे भक्ती आणि सत्याच्या मार्गावर चालणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये भीती ही टिकूच शकत नाही। श्रुती मंडळी, निर्भीडता ही बाहेरून येत नसते, ती आपल्या अंतरंगामधून निर्माण होत असते। जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक राहतो, जेव्हा आपले विचार, शब्द आणि कृती यामध्ये एकरूपता असते, जेव्हा आपण सत्य, न्याय आणि सदाचार यांना धरून राहतो, तेव्हा निर्भीडता ही आपोआपच विकसित होत असते। चला तर मग आजपासून तुम्ही तुमच्या मनाशी एकच संकल्प करा, एक छोटी गोष्ट निर्भीडपणे करा, एक सत्य बोला, एका चुकीला नाकारा, एका स्वप्नाला वाट द्या, कारण निर्भीडता ही केवळ धाडस

0: नाही आहे, तर ती आत्म्याची भाषा आहे. ती एक जगण्याची कला आहे. आणि खऱ्या अर्थानं तो एक परमेश्वराकडे आपल्या सर्वांना घेऊन जाणारा राजमार्ग आहे.
1: निर्भीडता याविषयी डॉक्टर सतीश ढगे यांचे विचार अमृतधारा या कार्यक्रमातून श्रोतेहो आपण ऐकलेत. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 6:10 आणि 16 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम स्वरांजली.

0: रवींद्र साठे यांच्या स्वरात संत नामदेव महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं नंदू होनप यांचं.
1: हे कस्टमर केअर कुठे? हा मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.

0: उषा मंगेशकर यांनी गायलेली विष्णुदास यांची रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.

समूह स्वरात गदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती मधुकर गोळवलकर यांनी. आणि या गीताबरोबरच आजचा स्वरांजली हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

0: एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
0: शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत कृषी वाणी.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
3: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ, कृषी विद्या विभाग, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. शेतकरी बंधूंनो, आपण जवळपास सगळेजण कोरडवाहू शेतकरी आहोत आणि कोरडवाहू शेती म्हटलं तर मृद आणि जलसंधारण हे आलंच. त्यामुळे आपल्या शेतामध्ये पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब त्याचं संधारण आपण

0: कसं करू आणि आपल्या शेतामध्ये तयार होणारी जी माती आहे तिचं संधारण कसं करू, याचा जर आपण ध्यास घेतला तर कोरडवाहू शेती ही सुसह्य आपल्याला होऊ शकेल. तर आपण असं काय केलं पाहिजे की जेणेकरून मृद आणि जलसंधारण आपल्या शेतामध्ये होईल, तर त्याबद्दलची माहिती आपण घेऊया. सर्वात पहिले आपल्याला उताराला आडवी पेरणी करायची आहे. जे काही कामं आपण करतो शेतामध्ये, जसं नांगरणी आहे, वखरणी आहे, पेरणी आहे, कोळपणी आहेत, उताराला आडवी अशी आपल्याला करायची आहे. दुसरं जे काम करायचं आहे, जे जलसंधारण सरी आपल्याला आपल्या शेतामध्ये तयार करायचे आहेत, शेतात उताराला आडव्या दिशेने 10 मीटर अंतरावर 45 ते 60 सेंटीमीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर खोल, म्हणजे 1 फूट खोल, त्रिकोणी आकाराच्या सऱ्या बैलचलित नांगराने किंवा कोळप्याने पेरणीपूर्वी काढाव्यात. अशा सरी 0.2 ते 0.4% उतार आपल्याला द्यायचे आहेत. याकरता कृषी अभियांत्रिकी किंवा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची आपण मदत घेऊ शकता. ही सरी पीक काढणीपर्यंत नियमित आपल्याला राखायची आहे. सोबत ओळीत पेरण्यात येणाऱ्या आंतरपिकाकरता ही जलसंधारण सरी अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर उभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढणे. तर पेरणीच्या 30 ते 40 दिवसांनी अंतरमशागतीचे कामे पूर्ण झाल्यानंतर उभ्या पिकात 3, 4 किंवा 6 ओळीनंतर कोळप्याच्या सहाय्याने किंवा बळीराम नांगराच्या सहाय्याने सरी काढावी. कापूस आणि तूर हे पीक असेल तर 2 ओळीनंतर सरी काढावी. ज्वारी, बाजरी, सोयाबीन या पिकामध्ये 4 ते 6 ओळीनंतर सऱ्या काढाव्यात. त्यानंतर आहे बंदिस्त सरी. हलक्या तसेच मध्यम उताराच्या जमिनीवर बळीराम नांगराने किंवा कोळप्याने उताराला आडव्या सऱ्या पाडाव्यात. जास्त अंतरावरील पिकाकरता उपयोगी अशी ही बंदिस्त सरी असतो. पेरणीनंतर अंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर सऱ्या सलग न ठेवता 10 मीटर अंतरावर आडवे वरंबे आपण तयार करावेत. कापूस आणि तूर या पिकाकरता बंदिस्त सरी ह्या उत्तम ठरतात. नंतरची जी काम करायचं आहे ते म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धत. ही पद्धत भारी जमिनीकरता आहे. जलसंधारण व निचरा करण्याकरता उपयुक्त अशी पद्धत आहे. पिकांच्या ओळीनुसार वरंब्याची रुंदी ठेवायची आहे. वरंब्याच्या दोन्ही बाजूने सऱ्या पाडाव्यात. सऱ्यांना 0.1 ते 0.3% उतार द्याव्यात. आपल्या वसंतरावनाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने मृद आणि जलसंधारणाच्या दृष्टीने काही उपयुक्त शिफारसी केल्या आहेत, त्या कुठल्या आहेत हे आपण जाणून घेऊयात. मध्यम खोल जमिनीमध्ये जास्तीत जास्त मूलस्थानी जलसंधारणाकरिता कापूस आणि सोयाबीन 1:2, आंतरपीक पद्धती अंतर्गत उतारास आडवी 30 सेंटीमीटर खोलीपर्यंत मशागत करण्यात यावी. दुसरी शिफारस अशी आहे की सोयाबीन व करडईकरिता शेततळ्यातील पाणी वापरून डिझेल पंपाद्वारे तुषार सिंचन पद्धतीने संरक्षित पाणी देण्यात यावे. आणि तिसरी जी महत्त्वाची आहे उत्पादन तंत्रज्ञानाबद्दल, जे मृद आणि जलसंधारणाच्या दृष्टीने, ती म्हणजे भूजल पुनर्भरण करता म्हणजे रिचार्ज करण्याकरता वना मकृवी सुधारित कूपनलिका पुनर्भरण यंत्रणेचा उपयोग आपल्याला करायचे आहेत. हे सगळे आपण कामे जर केलेत तर कोरडवाहू शेतीकरता अतिशय उपयुक्त हे आपल्याला ठरणार आहेत. त्यामुळे शेतकरी बंधूंनी याचा विचार करावा. धन्यवाद.
1: कृषी वाणी हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात.

0: एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता प्रसारित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा प्रायोजित कार्यक्रम. यामध्ये चेहऱ्यावरच्या पिंपल्सचे खड्डे याविषयी डॉक्टर राम चिलगर यांची किरण मातकर यांनी घेतलेली मुलाखत आम्ही आता प्रसारित करत आहोत.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत एल्द्रियो क्लिनिक.
2: नमस्कार श्रोते हो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मातकर आपले स्वागत करते. श्रोते हो, आज आपण एक्ने स्कार्स म्हणजे चेहऱ्यावरच्या मुरुमांचे खड्डे या विषयावर बोलणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध कॉस्मेटिक आणि प्लास्टिक सर्जन डॉक्टर राम चिलगर सर. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार श्रोते हो.
2: डॉक्टर, हे एक्ने स्कार्स साठी कोणते उपचार उपलब्ध आहेत?
3: एक्ने स्कार्स साठी बेसिकली सर्जिकल, नॉन सर्जिकल असे उपचार आहेत. तर सुरुवातीला आपण नॉन सर्जिकल उपचारांविषयी

0: बोलूया. सर्वात प्रथम रुग्ण आपल्या ओपीडीमध्ये येतात आणि स्कार बद्दल विचारणा करतात, तेव्हा आम्ही त्यांना किंवा सिलिकॉन असलेलं क्रीम देतो. तर त्यामुळे जे काही कोलॅजनचं मॅनेजमेंट आहे ते खूप व्यवस्थित होतं आणि त्यामुळे स्कार थोडासा सॉफ्टही होतो आणि तो थोडासा कमी दिसायला लागतो. त्यानंतर काही पिल्स आहेत, केमिकल पिल्स ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये हे स्कार थोडेसे व्यवस्थित होतात, ज्याच्यामध्ये जो काही खड्डा आहे तो पण थोडासा कमी होतो. त्यानंतर पीआरपी नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण त्याच रुग्णाचं ब्लड घेऊन त्याच्यामधून प्लेटलेट रिच प्लाझ्मा ज्याला म्हणतो आपण पीआरपी तयार करतो आणि त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर्स असल्यामुळे कोलॅजन रिअलाइनमेंटमध्ये आणि कोलॅजनचं परत पुनर्बांधणीमध्ये खूप त्याचा चांगला उपयोग होतो. त्यानंतर मायक्रोनिडलिंग किंवा डर्मा रोलर ह्या पण टेक्निक्स आहेत. मायक्रोनिडलिंगमध्ये आपण त्वचेला थोडेसे स्मूक खूप असे मायक्रो लेवलला त्याच्यामध्ये छिद्र केले जातात, त्याला मायक्रोनिडलिंग म्हणतो. डर्मा रोलर ही त्याच प्रकार आहे आणि त्याचबरोबर रेडिओ फ्रिक्वेन्सी मायक्रोनिडलिंग हा पण एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपण रेडिओ फ्रिक्वेन्सी टेक्निक वापरून त्याचबरोबर त्याच्यामध्ये मायक्रोनिडलिंग करून कोलॅजन रिसिंथेसिस आणि कोलॅजन रिअलाइनमेंटला याच्यामध्ये चालना दिली जाते, जेणेकरून की खड्डे जे आहेत तो आणखी भरून नेण्याचा फायदा होतो. आणि त्यानंतर आता जे सर्वात प्रगत अशा टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये फ्रॅक्शनल CO2 लेझर, हे लेझर हे मागच्या 10 वर्षापासून पोस्ट ऍक्ने स्कारिंगसाठी वापरलं जातं. याच्यामध्ये हे रिझल्ट आहेत, परंतु याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स आहेत, जसं की त्याच्यामध्ये पिगमेंटेशन वगैरे होऊ शकतं. आणि त्यानंतर आता अतिशय प्रगत असं आणखी एक लेझर आलं आहे, ज्याला आपण RBM याग लेझर म्हणतो, जे फ्रॅक्शनल आहे आणि त्याचबरोबर त्याचं रिकोस्मान नावाची एक टेक्नॉलॉजी आहे जी आपल्याकडे अवेलेबल आहे. याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहेत, यामध्ये एकतर स्कारिंग होत नाही आणि ही टेक्निकच खूप पेटंटेड टेक्निक आहे. RBM याग लेझर रिकोस्मा लेझर टेक्निकमध्ये आपण व्हायब्रेशन वापरतो, जेणेकरून की आपण जे काही खड्डा आहे त्याच्यामध्ये जे काही कोलॅजन डिस्टर्ब झालेलं आहे किंवा ज्या ठिकाणी कोलॅजनची कमतरता आहे ते कोलॅजनला परत रिसिंथेसिस किंवा परत त्याची पुनर्बांधणी करतो आणि त्याचबरोबर त्याचा नवीन कोलॅजनही तयार होतो, जेणेकरून की तो खड्डा आपोआप भरल्यासारखा दिसतो. 3 ते 4 सेशन्समध्ये तो ऑलमोस्ट 80-90% पर्यंत तो खड्डा भरून जातो. त्याचबरोबर ऍक्निस्कारच्या ट्रीटमेंटमध्ये सबसिजन नावाची एक सर्जरी आहे, ज्याच्यामध्ये आपण जो काही ऍक्निचा खड्डा आहे तर त्या खड्ड्याला आपण एका निडलनं खालच्या थरांमधून आपण तो कोलॅजनला रिलीज करतो, स्कारिंगला रिलीज करतो, जेणेकरून तो खड्डा आपोआपच थोडासा भरल्यासारखा दिसेल. आणि त्याचबरोबर काही ठिकाणी त्यामध्ये नॅनोफॅट ग्राफ्टिंगचाही एक सर्जरी आहे, ज्याच्यामध्ये आपण या खड्ड्यांमध्ये नॅनोफॅट म्हणजे आपल्या रुग्णाच्या शरीरातलं चरबी घेतली जाते, त्याला प्रोसेस केली जाते आणि त्या खड्ड्यांमध्ये भरली जाते इंजेक्शनच्या सहाय्यानं. तर ह्याही काही नवीन टेक्निक्स आहेत ज्याच्यामध्ये की रिझल्ट खूप चांगले दिसून येतात. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहेत आणि या सर्वांचेच रिझल्ट आपण कॉम्बिनेशनमध्ये बघतो, खूप चांगल्या पद्धतीने येतात आणि काही केसेसमध्ये आपल्याला लेझरची आवश्यकता नक्कीच असते.
1: डॉक्टर, हे ऍक्ने स्कारसाठी जेव्हा उपचार घेतात तेव्हा त्रास होतो का?
0: ऍक्ने स्कारसाठी आपण उपचार घेत असताना बऱ्याच वेळेस आपण क्रीम्स वापरतो, त्यामध्ये काही त्रास होण्याचा प्रश्नच नाही. त्यानंतर केमिकल्स पिल्समध्ये थोडाफार दुखण्याचा किंवा वेदनेचा थोडा त्रास होऊ शकतो काही काळासाठी. त्यानंतर आपण जेव्हा सबसिजन नावाची सर्जरी मी अगोदर सांगितली होती किंवा नॅनोफॅट ग्राफ्टिंगची जी काही शस्त्रक्रिया आहे त्याच्यामध्येही ही शस्त्रक्रियाच असल्यामुळे त्रास असतो, परंतु वेदनाशामक गोळ्या त्याचबरोबर भूल दिल्यामुळे त्या रुग्णांना त्रास होत नाही. आणि किंवा लेझर जेव्हा आपण करतो त्यावेळेस त्यांना वेदनाशामक गोळ्या दिल्यामुळे त्यांना तसा त्रास होत नाही. अशा प्रकारे ह्या सर्जिकल किंवा नॉन सर्जिकल ट्रीटमेंट्समध्ये किंवा लेझर ट्रीटमेंट्समध्ये बऱ्याच वेळेस आपल्या वेदनाशामक गोळ्यांची आवश्यकता नाही, परंतु काही वेळेस वेदनाशामक गोळ्या देऊन आपण त्यांना होणारा त्रास हा टाळू शकतो.
1: मग या रुग्णांना किती सेशन्स लागतात हे पूर्ण उपचार करण्यासाठी?
0: पोस्ट ऍक्ने स्कारिंग किंवा मुरमांच्या खड्ड्यांमध्ये 100% उपचार होत नाहीत. सर्जरी जरी केली तरी आपण साधारणपणे 60-70% उपचार होतात. क्रीम्समध्येही 20-30% फरक पडतो आणि सध्याचे जे लेझर्स आहेत त्याच्यामुळे 80-90% पर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट मिळतात. जेव्हा आपण सर्जरी करतो त्यावेळेसही रुग्णांना सांगतो की आपल्याला एखादी आणखी एक टचअप सर्जरी करण्याची आवश्यकता पडू शकते. नॅनोफॅट ग्राफ्टिंगमध्ये असंच आपण रुग्णांना सांगतो की साधारणपणे एका शस्त्रक्रियेमध्ये 60-70% फरक पडेल, आणखी आपल्याला एखादा टचअप लागू शकतो. आणि लेझर्समध्ये खड्डे किती खोल आहेत याच्यावरती सेशन्स अवलंबून आहेत, तरी साधारणपणे 3 ते 4 सेशन्समध्ये तुम्हाला 80-90% फरक पडतो.
1: श्रोतेहो, आज आपण ऍक्ने स्कार्स म्हणजे चेहऱ्यावरच्या मुरमांचे खड्डे याविषयी अतिशय उपयुक्त माहिती डॉक्टर रामचिल सरांनी आपल्याला दिली आहे. याच विषयावर आपण पुढच्या भागातही सरांशी बोलणार आहोत. धन्यवाद डॉक्टर.
0: धन्यवाद.
2: एल्द्रियो क्लिनिक कॉस्मेटिक सर्जरीसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य हॉस्पिटल. सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक सर्जरी, लेझर कॉस्मेटिक आणि मेडिकल कॉस्मेटिक्स, हेअर ट्रान्सप्लांट, तसेच चरबी कमी करणे, स्तनाच्या कॉस्मेटिक सर्जरी, वय कमी दिसण्यासाठी तसेच सौंदर्य वृद्धीसाठी आजच संपर्क करा एल्द्रियो क्लिनिक. कॉल 74-47-33-94-44. एल्द्रियो क्लिनिक.
3: आरोग्यम धनसंपदा हा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकला. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर दिसत असतं. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसत केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये 1,000 मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काहीतरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे तर डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेले की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्यातून साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्या ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात जे त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावर नेतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याचे थेंब पडले पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो. अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत म्हणजे आपण नुसतीच हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे ही जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला काय म्हणतो आपण, कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही. पालापाचोळा खोदायला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडांची. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्यांना ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस संपल्या थांबतात. कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 2-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं. तर तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला. त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं. कारण हा सुपीक गाळ तळाला जातो आणि पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं. पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही नुडवायचं, आमचं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणतो जल, जमीन आणि जंगल. हे तीन पूर्वी जी अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता पण विस्कळीत करून टाकलेले.
0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

दशांश 7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 6:55 आणि 16 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम इंद्रधनू.

0: सोबती या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गंगाधर महांबरे यांच्या गीताला संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती

0: ते निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.

0: अमृतसिद्धी या नाटकातलं प्रकाश घांगरेकर यांनी गायलेलं वसंत शांताराम देसाई यांचं पद श्रोते हो आपण ऐकलं.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.

आशा भोसले यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना आपण ऐकली, संगीतबद्ध केली होती श्रीधर फडके यांनी. FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत. तत्पूर्वी

0: जरा देख के चलो।
1: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली। या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा।
2: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची।
3: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
4: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा। नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा। स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा।

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या, पुढील वर्षापासून

0: ऑनलाईन टीईटी घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांचं सूतोवाच. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर, तर कर्जमाफी ही शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची काँग्रेसची टीका. नसरापूर बाललैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा. आणि मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 9% घट. आता सविस्तर बातम्या. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पुढील वर्षापासून ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचे सूतोवाच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. काल विधानसभेत त्यांनी टीईटी संदर्भात निवेदन सादर केलं. सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यासंदर्भात आवश्यक पायाभूत सुविधांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं होणार असल्याची ग्वाही भुसे यांनी दिली. ते म्हणाले,
1: फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने शिस्तबद्ध वातावरणामध्ये पार पाडण्यात येईल. टीईटी 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही. पुढील वर्षापासून टीईटी व अन्य सर्व परीक्षा पूर्णतः पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात ऑनलाईन पद्धतीने पार पाडण्याकरिता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल.
0: दरम्यान टीईटी पेपरफुटी प्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल गदारोळ झाला. यासंदर्भात विरोधकांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला, त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. विधान परिषदेत विरोधकांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा, शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा तसंच शिक्षण आयुक्तांना निलंबित करावं आदी मागण्या करत हौद्यात उतरून घोषणाबाजी केली, त्यामुळे सभापतींना सभागृहाचं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावं लागलं. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचंही शिक्षण मंत्र्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केलं. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला होता. या नुकसान भरपाईपोटी 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल सदनात दिली. राज्य सरकारनं जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक असल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते काल विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलत होते. या कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा केला जात असला तरी 4 वेळा नियमित कर्जफेड केल्याशिवाय हा लाभ मिळणार नाही अशा कठोर अटी घालून सरकारनं शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल विधानसभेत दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून दाखल झालेल्या अर्जांची छाननी लगेचच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. पुणे जिल्ह्यातल्या नसरापूर इथल्या बाललैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं आरोपी भीमराव कांबळे याला काल फाशीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांच्या न्यायालयानं गेल्या 25 तारखेला सदर आरोपीला दोषी ठरवलं होतं. आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं सांगत न्यायालयानं आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली. 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात सादर परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक पुरावे भक्कम असल्याचं निरीक्षण नोंदवत केवळ वय हा शिक्षेत सवलत देण्याचा आधार ठरू शकत नसल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. या प्रकरणाचा जलद तपास आणि निकाल लावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत काल यासंदर्भात केलेल्या निवेदनात मुख्यमंत्री म्हणाले,
2: एक नवीन बेंचमार्क तयार झालेला आहे. या केसमुळे आपल्याला एक अनुभव आलेला आहे की जर वेगाने काम करायचं ठरवलं तर अशा नराधमांना अगदी

0: कमीत कमी वेळेमध्ये जे 2 महिन्याच्या आत 59 दिवसांमध्ये देखील फाशीपर्यंत पोहोचवता येतं, आणि म्हणून मी न्यायालय, प्रॉसिक्युशन, आपले वकील, आपले पोलीस या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि जे पीडित आहेत, छोटीशी मुलगी होती पण त्यांच्या पालकांचं दुःख जर आपण कमी करू शकत नाही, पण निश्चितपणे त्यांनाही या गोष्टीचं समाधान असेल की अशा प्रकारच्या नराधमाला तिहेरी फाशीची शिक्षा ही न्यायालयाने या ठिकाणी दिलेली आहे. आणि पुढेही अशाच पद्धतीनं वेगानं काम करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत.
1: या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथून श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीनं काल पंढरपूरकडे प्रस्थान केलं. या पालखी सोहळ्यात विणेकरी टाळ

0: कडे प्रस्थान केलं. या पालखी सोहळ्यात विणेकरी, टाळकरी यासह 50 हून अधिक दिंड्या आणि 15,000 वारकरी सहभागी झाले आहेत. दरम्यान आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे चरण सेवा उपक्रम यंदाही राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत आरोग्य तपासणी, प्राथमिक उपचार आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यात 11 प्रमुख जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी मार्गावरील सुमारे 400 विश्रांती आणि मुक्काम स्थळांचा समावेश आहे. राज्यात 1 एप्रिल 2019 नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट बसवण्यासाठीची मुदत आज संपत आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार उद्या 1 जुलैपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान आज 30 जूनपर्यंत HSRP बसवण्यासाठी अधिकृतपणे वेळ घेतलेल्या वाहनधारकांना उद्यापासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे. ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयानं काम करावं असे निर्देश जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले आहेत. काल जिल्हास्तरीय स्थलांतरपूर्व नियोजन समन्वय बैठकीत त्या बोलत होत्या. लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामार्फत कामगारांना स्वतंत्र ओळखपत्र देण्यासाठी नवीन कार्यपद्धती तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यातल्या कसर इथं कृषी विभागाच्या वतीनं BBF म्हणजेच रुंद वरंबासरी तंत्रज्ञानाद्वारे सोयाबीन लागवड प्रात्यक्षिक काल घेण्यात आलं. पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी यावेळी प्रत्यक्ष शेतात जाऊन पेरणीची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचं आवाहन केलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एकत्रित निधीतून वेतनावर विविध 38 विभागात शिक्षकांची 116 पदे भरण्यात येणार आहेत. आजपासून 15 जुलैपर्यंत ऑनलाईन आवेदन मागवण्यात आले असून उमेदवारांची लेखी परीक्षा मुलाखतीद्वारे ही पदं भरण्यात येणार आहेत अशी माहिती कुलसचिव डॉ प्रशांत अमृतकर यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या समर्थ पोर्टलवरून ऑनलाईन पद्धतीनं आवेदन मागवण्यात आले असून याची लिंक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यात शहरी तसंच ग्रामीण भागात विनापरवाना लावण्यात येणाऱ्या अनधिकृत होर्डिंग्स, पोस्टर्स आणि बॅनर्स विरोधात जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं संयुक्तपणे तीव्र मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये 16 FIR दाखल करण्यात आले असून संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात दंडही वसूल करण्यात आला आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 23 संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. या निवडणुकीत आतापर्यंत 3 विद्यमान आमदारांसह 84 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यंदा पावसानं ओढ दिल्यानं मराठवाड्यातल्या जलसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 9% घट झाली आहे. विभागात 11 प्रमुख प्रकल्पांमध्ये सरासरी 33% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. जायकवाडी धरणातला जलसाठा 21% खाली आला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी जायकवाडीत सुमारे 41% पाणीसाठा होता. मांजरा तसंच माजलगाव 19%, निम्न दुधना धरणात 25%, तर येलदरी धरणात सर्वाधिक 51.46% जलसाठा असून सिद्धेश्वर धरणात उपयुक्त जलसाठा 0% आहे. छत्रपती संभाजीनगर तसंच जालना शहरासह जिल्ह्यात काल पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. लातूर जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या जळकोट, उदगीर आणि रेणापूर तालुक्यांमध्ये 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाल्यानं पेरणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पुढील वर्षापासून ऑनलाईन TET घेणार शालेय शिक्षण मंत्र्यांचं सूतोवाच. अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर आणि नसरापूर बाललैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ऍपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 7:21 आणि 57 सेकंद झालेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 इंद्रधनू, 8:40 आणि 9:10 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10:00 मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतगुंजन. 9:30 11:05 गाता रहे मेरा दिल.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या महिलांसाठीच्या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका लेखन केले स्मिता जोगळेकर यांनी. तसंच आरोग्य दर्पण यामध्ये उदरभरण नोहे याविषयी माहिती तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. 1:05 गीतबहार आणि 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. हे तिन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 2 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 2:30 आणि 3:10 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 5:30 युववाणी. 6:30 आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात द ओव्हल क्रिकेट मैदान लंडन इथं खेळल्या जाणाऱ्या T20 उपांत्य सामन्याचं समालोचन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान नियमित वेळेला बातम्या आपण ऐकू शकाल. तसंच न्यूज ऑन एआयआर ॲपवर आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकाल. 6:30 अमृत कलश, 7:15 विधिमंडळ समालोचन हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 शेतशिवार हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 लोकसंगीत, 8:30 भावधारा, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन, 10:00 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म आणि 10:30 नभोनाट्य प्रदर्शन आपण ऐकू शकाल. हे सर्व कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, आत्ताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घेतलीत.

एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खर तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे. ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खासगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
0: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे. कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आतापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आतापर्यंत?
1: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं

0: शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही. आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो. आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा, वेरूळ आणि घारापुरी, एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत. आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने, जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की एमटीडीसी नेमकं काय करते किंवा एमटीडीसीनी काय करायला पाहिजे, यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खासगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खासगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही. आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात, अपग्रेडेशनचे विषय असतात, अपकीपिंगचे विषय असतात, मेंटेनन्सचे विषय असतात, त्या विषयांमध्ये एमटीडीसी म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्यानी त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलोय. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतंय त्या अनुषंगाने आता खासगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की एमआयडीसीनी खासगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खासगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की एमटीडीसी जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की एमटीडीसी जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारनी स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती. त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे, तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली, मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा, वेरूळ सारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे, त्यांच्याकडनं 0% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन ग्रह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन ग्रह आमच्या स्वनिधीमधूनच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे. तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एमटीडीसी कसं प्रोत्साहन देत आहे?

0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवंय. लोकांना शेतात जायचंय, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडू सारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास, अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळे लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तस तशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीये, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोते, आजच्या भागात आपण एमपीडीसीच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 7:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम इंद्रधनू.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात नाधव महानोर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
1: वर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.

फकीरा या चित्रपटातलं आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गदी माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं राम वढावकर यांनी.

आम्ही दोघं राजाराणी या चित्रपटातलं आशा भोसले मिलिंद इंगळे यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. आणि याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम इंद्रधनू आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, आता दिल्ली केंद्रावरून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत. 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

पर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची 3rd eye ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं, केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं.

0: आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या समुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या समुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जनमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंगमंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 8:40 आणि 14 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत.

श्रोतेहो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुजाता त्रिवेदी यांनी गायलेलं तक्षक या चित्रपटातलं गीत. महबूब यांच्या गीताला संगीत दिलंय ए आर रहमान यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया कुमार सानू यांनी गायलेलं नाराज या चित्रपटातलं कतील शिफाई यांचं गीत. संगीतबद्ध केलंय अन्नू मलिक यांनी.

नाराज या चित्रपटातलं कुमार सानू यांनी गायलेलं गीत श्रोते हो आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया श्याम सुरेंद्र यांनी

श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया सपने साजनके या चित्रपटातलं कुमार सानू आणि अल्का याज्ञिक यांच्या युगुल स्वरातलं गीत. समीर अंजन यांच्या गीताला संगीत दिलंय नदीम श्रवण यांनी.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरातलं सपने साजन के या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 9 वाजता उर्दूतून प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.

0: लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगुल स्वरातलं अजनबी या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलं. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार आर डी बर्मन.
1: वर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अव सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

बप्पी लहरी यांनी संगीतबद्ध केलेलं, अमित खन्ना यांचं, किशोर कुमार यांनी गायलेलं दिल से मिले दिल या चित्रपटातलं गीत श्रोते हो आपण ऐकलं.

0: रफू चक्कर या चित्रपटातलं शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या युगुलस्वरातलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी.
1: हवा के साथ साथ
2: अरे रे रे।
1: घटा

किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या युगलस्वरातलं सीतार गीता या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार आर डी बर्मन.

अनामिका या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं आर डी बर्मन यांनी.

कभी कभी या चित्रपटातलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. साहिर लुधियानवी यांच्या गीताला संगीत दिलं होतं खय्याम यांनी. आणि श्रोतेहो, या गीताबरोबरच आजचा रंगतरंग हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, सकाळचे 9:35 होत आहेत. उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अजिंठा या चित्रपटातलं हंसिका अय्यर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. नाधव महानोर यांच्या गीताला संगीत दिलं होतं कौशल इनामदार यांनी.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
3: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
3: सर 2 लाख
4: काय झालं बाबा?
3: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
2: अरे
3: ठेवला.
4: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
3: फ्रॉड?
4: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
3: तर पैसे गमवाल.
5: RBI सांगते,
6: जाणकार बना, सतर्क राहा.

बंध प्रेमाचे या चित्रपटातलं शंकर महादेवन आणि प्रीती कामत यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.

सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर यांच्या युगलस्वरातलं सर्जा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. नाधो महानोर यांच्या गीताला संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

आयला रे या चित्रपटातलं ऋषिकेश आणि क्षितिज वाघ यांनी गायलेलं नितीन दीक्षित यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रणय प्रधान यांचं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा गीतगुंजन हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: काय गं, नवीन दागिन्यांची खरेदी?
1: हो अगं, आता आपली हौस होते आणि पुढे मागे मुलांच्या शिक्षणासाठी लागेल तेव्हा मोडता येतो दागिना.
0: पण काय गं, घरातलं पाणी जपून वापरतेस की नाही?
1: जपून म्हणजे? आणि का?
0: अगं, धुणा भांड्याला पाणी वापरताना बादली भरून घ्यावं, सतत नळ सोडून ठेवू नये.
1: बरं.
0: तसंच सांडपाणी बागेतल्या झाडांना टाकावं. कार, स्कूटर ही वाहनं धुताना कमीत कमी पाण्यातच धुवावीत.
1: बरं.
0: तसंच वॉशिंग मशीन जास्तीत जास्त कपड्यांसाठीच वापरावी. घर धुणं, गाड्या धुणं यापेक्षा त्यांना केवळ पुसावं.
1: अगं, पण याचा मुलांच्या भविष्याशी काय संबंध?
0: संबंध कसा नाही. अगं, आता वर्तमानात आपण पाणी वाचवलं तर ते पुढच्या पिढीसाठी राहील ना.
1: हो खरंच.
0: आणि त्यांच्या आयुष्यासाठी केलेली ही थेंबाची तरतूदच त्यांना आयुष्य देऊ शकते.

0: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
1: अरे वा,
0: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
1: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
0: आजच कॉल करा
1: 9637 35 49 85
0: 9637 354 985.
2: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, सकाळचे 10:30 आणि 26 सेकंद झालेत. प्रसारित करत आहोत नए तराने.

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या युगुलस्वरातलं मोहरा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं होतं विजू शाह यांनी.

डोली सजा के रखना या चित्रपटातलं एम जी श्रीकुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगुलस्वरातलं गीत आपण ऐकलं. महबूब यांच्या गीताला संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी.

विनोद राठोड आणि सोनू निगम यांनी गायलेलं मोहब्बत या चित्रपटातलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं नदीम श्रवण यांनी.

नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं समीर यांचं, उदित नारायण, अलका याज्ञिक, जसपिंदर नरुला आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आ अब लौट चले या चित्रपटातलं गीत श्रोतेहो आपण ऐकलात. आणि या गीताबरोबरच आजचा नई तराने हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफ एम बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 11 वाजतायत. बातमीपत्र आम्ही आता प्रसारित करत आहोत.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पश्चिम आशियातल्या युद्धग्रस्त परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री तसंच वितरणावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं काल यासंदर्भात घोषणा केली. देशातल्या पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 12 जून रोजीचा आदेश उद्या 1 जुलैपासून मागे घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली आधार संदर्भातली माहिती बँकेच्या शाखेत देण्याचं आवाहन सहकार विभागानं केलं आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचं सहकार विभागाचं नियोजन आहे. या महत्वाकांक्षी योजनेमुळे राज्यातल्या सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,500 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. सहकार आयुक्त आणि निबंधक तसंच जिल्हा बँकर्स समितीकडून व्यापारी आणि सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांचे आधार क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. याअंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50 लाख शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती अॅपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. त्र्यंबकेश्वर इथं होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं राज्य शासन आणि केंद्र शासन त्र्यंबकेश्वर परिसरात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा देत असून त्या पूर्ण झाल्यानंतर या गावाचा चेहरा मोहरा बदललेला

0: जाईल असा विश्वास कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. त्र्यंबकेश्वर इथं 61 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन केल्यानंतर ते काल बोलत होते. त्र्यंबकेश्वर इथं दर्शनपथ नवीन घाट रस्ते तयार करण्यात येत असून गोदावरी नदी वर्षभर स्वच्छ आणि प्रवाही राहील असंही नियोजन करण्यात आल्याचं महाजन यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या हीट रेझिलियंट सिटीज अर्थात उष्णतारोधक शहर उपक्रमासाठी देशातल्या निवडक 12 शहरांमध्ये नाशिकची निवड झाली आहे. याअंतर्गत गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून शहरातल्या वाढत्या उष्णतेच्या परिणामांना कमी करण्यासाठी तसंच आवश्यक उपाययोजना राबवण्यासाठी तब्बल 5 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य प्राप्त होणार आहे. या समावेशाने स्वच्छ नाशिक हरित नाशिक आता पर्यावरणीय दृष्ट्या अधिक सक्षम होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. या संघानं ऑस्ट्रेलिया ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेसोबत महिला T20 स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. पुरुष क्रिकेट स्पर्धेचे पात्रता निकष वेगळे असल्यानं या वर्षाच्या अखेरीला त्याबाबतचा निर्णय होईल. अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतला पुरुष एकेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. फुलरटन इथं झालेल्या अंतिम सामन्यात काल चिनी तैपेईच्या सू ली यांगकडून त्याला 15-21, 21-16, 9-21 असा पराभव पत्करावा लागला. मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव जिल्हा वगळता उर्वरित सर्व जिल्हे विदर्भ खान्देश तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतो, सकाळचे 11:05 झालेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी क्षमा नांदेडकर मनपूर्वक स्वागत करते.

मनहर उदास आणि साधना सरगम यांनी गायलेलं, कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं जांबाज या चित्रपटातलं गीत श्रोतेहो आपण ऐकलं. श्रोतेहो भारतीय चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी जोडीतील कल्याणजी वीरजी शाह, एक प्रतिभावान संगीतकार, यांचा आज जन्मदिन. त्यांनी आपल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे 250 चित्रपटांना अजरामर संगीत दिलं. श्रोतेहो कल्याणजी यांना लहान वयातच दिलरुबा या वाद्याचे धडे त्यांनी गिरवले होते. सुरुवातीला त्यांनी कल्याणजी वीरजी या नावानं संगीतकार म्हणून कारकिर्द सुरू केली. नंतर त्यांचे धाकटे बंधू आनंदजी या जोडीत सामील झाले आणि तेव्हापासून कल्याणजी आनंदजी या नावानं ही जोडी संगीतकार म्हणून खूप गाजली. त्यांनीच संगीतबद्ध केलेल्या गीतांचा आस्वाद आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून आपण घेणार आहोत.

श्रोते हो, कल्याणजी आनंदजी हे निर्मात्यांचे संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते, कारण ते निर्मात्याला हवं तसं संगीत देत असत. कल्याणजी यांना पहिल्यापासूनच गाण्याची आवड होती. तरुणपणात त्यांनी एक संगीत मेळाही काढला होता. कल्याणजी हे गणेशोत्सव नवरात्रीतही गाणी सादर करत. कल्याणजी हे इतर संगीतकारांकडे वाद्य वाजवत असत, पण त्यांना खरी ओळख मिळाली ती नागिन चित्रपटातील मन डोले मेरा तन डोले या गाण्यातनं बीन वाजवल्यापासून. त्यांनी क्ले व्हायोलिन वाद्यावर बीनचा आवाज काढला होता. चला तर मग ऐकूया नागिन चित्रपटातलं हे गीत आणि कल्याणजी यांनी क्ले व्हायोलिनवर वाजवलेला हा बीनचा आवाज.

श्रोते हो, कल्याणजी यांची कला पाहो निर्माते सुभाष देसाई यांनी त्यांना एक चित्रपट दिला, तो म्हणजे सम्राट चंद्रगुप्त. आणि या चित्रपटातील एक गीत, चाहे पास हो चाहे दूर हो, हे जे गीत आहे या गाण्याला चाल त्यांनी त्यांना लावायला सांगितली आणि त्यांनी अतिशय सुंदर चाल लावून सुभाष देसाई यांना ती ऐकवली सुद्धा. सुभाष देसाई त्यांच्या या चालीवर खूप खुश झाले आणि त्यांनी कल्याणजींना बोलावून ते गीत रेकॉर्ड करून घेतलं. त्यांनी या चित्रपटापासून 6 चित्रपट कल्याणजी वीरजी या नावानं संगीत दिलं. नंतर आनंदजी त्यांना साथ देत होते, त्यांच्या चित्रपटांना यश मिळत गेलं, पण खरं यश मिळालं ते त्यांच्या 25व्या चित्रपटाला, आणि तो चित्रपट म्हणजे जब जब फूल खिले. ऐकूया तर मग या चित्रपटातलं हे गीत.

श्रोतो, 1970 साली विजय आनंद निर्देशित चित्रपट जॉनी मेरा नाम यातील गाण्यांना रोमांचक संगीत देऊन कल्याणजी आनंदजी यांनी श्रोत्यांची मनच जिंकली. ऐकूया याच चित्रपटातलं देवानंद आणि हेमा मालिनी यांच्यावर चित्रित आपल्या सर्वांच्या आवडीचंही गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गाता रहे मेरा दिल, FM बँड 101.7 मेगा हर्ट्सवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावर.

श्रोत्यो, मिळत जाणाऱ्या यशांनी हे दोन्ही बंधू कधीच हुरळून गेले नाहीत. अतिशय मृदू स्वभावामुळं आणि सर्वांचा सन्मान राखणारी ही जोडी असल्यामुळं चित्रपटसृष्टीत त्यांचं नाव आजही अतिशय सन्मानानंच घेतलं जातं. या दोन्ही भावांचं वैशिष्ट्य म्हणजे कल्याणजी हे शास्त्रीय संगीताची बाजू सांभाळत तर आनंदजी हे आधुनिक संगीताची जोड देत. त्यामुळे कोणतंही गाणं असो त्याच्या चाली एवढ्या सुमधूर होत्या की प्रेक्षकांनी श्रोत्यांनी या जोडीला अगदी डोक्यावर घेतलं. या जोडीनं 1500 गाण्यांना चाली आणि संगीत दिलं.

श्रोतेहो, कल्याणजी आनंदजी या जोडीनं अथक परिश्रम करून संगीतातील अनेक हिरे शोधून त्यांना प्रसिद्धी दिली. मनहर उदास, साधना सरगम, कुमार सानू, अलका याज्ञिक, उदित नारायण, सपना मुखर्जी, सुनिधी चौहान या सर्वांना त्यांनी शोधून काढलं आणि त्यांना गाण्याची संधीसुद्धा दिली. ऐकूया नुकतंच 2026 पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित अलका याज्ञिक यांनी गायलेलं लावारिस चित्रपटातलं त्यांचं पहिलं गाणं.

श्रोत्यो, कल्याणजी आनंदजी या जोडीने दिलेल्या सुमारे 250 चित्रपटांपैकी 17 चित्रपटांना सुवर्ण महोत्सव आणि तब्बल 39 चित्रपटांना रौप्य महोत्सवाची किनार लाभली. त्या काळच्या सर्वच नामवंत निर्माता दिग्दर्शकाचे ते आवडते संगीतकार बनले. प्रकाश मेहरा यांनी आपल्या बहुतेक 9 चित्रपटात या जोडीला संधी दिली. मनोज कुमार यांनी उपकार, पुरबर, पश्चिमसाठी या जोडीची निवड केली. फिरोज खान यांनी अपराध, धर्मात्मा, कुर्बानी आणि जांबाजसाठी याच जोडीची निवड केली होती. 1974 साली कोरा कागज या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार या जोडीनं पटकवला, तर मुकद्दर का सिकंदरसाठी पहिला पॉलिडोरचा प्लॅटिनम डिस्क अवॉर्ड यांनाच देण्यात आला. भारत सरकारनंही त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन दोन्ही भावांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. चला तर मग ऐकूया मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं त्यांनी संगीतबद्ध केलेलं

श्रोतिओ, या गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्याच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात.

0: एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते, दुपारचे 12 वाजतात. आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोतेहो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सहाव्यांदा सुखदा सहाव्यांदा ऐकलं हे गाणं. अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल. थांबलं एकदाच.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरचं हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो. म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे गुंजन वगैरे. म्हणजे पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही. का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: येस अगदी हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं

0: हंस अकेला किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी
1: आणि ते हिरणा समज बुज बन चरणा किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी खरच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये नाही का या भजनांमध्ये सुखदा
0: खरच आहे. आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटतं रे. परवा की नाही आम्ही भीशीतला मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
1: अगं पण भीशीमध्ये कबीर कुठे आहे म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले.
0: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
1: अच्छा अच्छा अच्छा पण मजा असते ना जोडीला हे खरंय की नाही.
0: हो अर्थातच रे ती असतेच. पण ऐक ना तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
1: बर म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळत आहेत तुझ्या तर.
0: हो रे 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
1: अगं सहज शक्य आहे कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
0: जन्म मरण नातेसंबंध वाणी वर्तन विचार
1: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध प्रेमाच्या व्याख्या बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत
0: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
1: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे म्हणून ऋतूही शकतात.
0: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
1: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
0: चल हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया चालेल का. हिंदी मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी.
1: हे बघ सुखदा काहीही लावू नकोस. आपण दोघ जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
0: वा शांतता ऐकूया.
1: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा. आठवलं का तुला. अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
0: हो वाहनांचा आवाज नाही माणसांची वर्दळ नव्हती निसर्ग आणि फक्त निसर्ग.
1: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती. तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
0: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
1: काय तर म्हणे पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
0: खरंच रे तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल किती मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी मंद लाटांची ये जा दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी आहा.
1: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजूमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर
0: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे
1: संमोहित करणारे क्षण आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
0: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून. गंमत वाटते सगळी कबीर काय गाणं काय शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
1: अगं गाण्यावरून आठवलं
0: काय
1: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
0: अरे वा वा खरंच मस्त रे गोड गळा आहे जान्हवीचा. ए ती आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का.
1: गंमत कसली गंमत ग.
0: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
1: मग वैतागली असेल जानू.
0: वैतागली नाही पण पटकन म्हणाली अगं आई तंबोऱ्याची शपथ.
1: हो
0: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य तंबोऱ्याची शपथ.
1: आपण शपथ कोणाची घेतो तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
0: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं.
1: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही अगदी उत्स्फूर्तपणे नाही का.
0: तर ते म्हणतात स्पॉन्टेनियसपणे म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
1: खरंच सुखदा ही निरागस्तता हा निर्मळपणा

0: साधेपणा फार दुर्मिळ झालं नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
1: हो, आणि तसं तर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
0: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी खरून जाते.
1: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात, पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
0: हो हो, ऐकायला छान वाटतंय, पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे नाही का?
1: अजिबात नाही. सांगणारा आणि ऐकणारा दोघेही जर का सुज्ञ असतील ना तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
0: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत.
1: हा,
0: म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरणांनी जरा स्पष्ट कर बरं.
1: बरं, फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
0: काय?
1: तुला आठवत आहे ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
0: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
1: हा, ते झालं, पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
0: अच्छा, नटून तटून पूजेची ताट घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या नाही का? बरं मग
1: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
0: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू, नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
1: क्लास वगैरे नाही रे घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
0: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
1: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय ते सांग. झालं
0: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
1: अगदी अगदी, कणभर असेल, पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
0: हो
1: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
0: वा वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो. म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
1: जिंकले विंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत, पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका इतकंच.
0: मला कौतुक वाटत सुखदा तुझं.
1: कसलं काय,
0: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
1: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये, सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
0: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो, माझी आई सुद्धा, म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच नाही का.
1: हा, मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो, पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
0: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खरं तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या नाही का.
1: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे, त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा. अति करू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
0: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार? इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
1: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
0: हो, ते साधं प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही.
1: हा,
0: 8 तासात खाणे किंवा
1: आणि काय ते नाही का दुसरं, 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
0: मला काय वाटतं माहितीये का सुखदा, जेवणाखाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
1: अगदी बरोबर, आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
0: आणि काय आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
1: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थात

0: प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस,
1: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीनी. काय काय झालं, काय बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला?
2: ए रोहित दादा काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
1: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
0: हो बस बस, वारा खा पाणी पी.
1: सुखदा आता काय तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्याची राहिला? नाही म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुरकन उडून जा.
0: रोहित काय रे शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
0: का ग आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल?
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
0: हो पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली आज मी शाळेत जाणार.
1: खरंच शर्वरी मुले किती पटकन मोठ्या होतात ग,
2: हो ना
1: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते, काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे मोठ्या वर्गात गेली आहे ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
0: वा वा,
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
0: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
1: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात, त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
0: शाळा कुठचीच वाईट नसते रे, आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
1: पण शर्वरी अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
0: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
1: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
0: अरे वा,
2: पण पुढे कसं काय अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
0: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
2: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
1: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत, या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का?
2: अगदी बरोबर बोललास दादा, परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
0: अगं मुक्ता ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
2: नाही नाही विषय वेगळा होता, सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
1: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
0: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
2: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झालीय.
1: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
2: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
1: हे बघ माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
0: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळत आहे तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळ पट्टी करायची.
2: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
1: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खरं तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय
0: ती जपली जायला हवी, किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
2: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल, म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
1: नळाची धार धो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
2: खरं तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
0: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता

0: थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
1: आपण वाचवलेलं चार बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
0: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही. बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
2: खरे आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात, पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो नाही का.
0: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
1: ए सुखदा, परवा की नाही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पावसाला साकडं घाला म्हणून काही लोकांनी आरती की श्लोक काहीतरी पाठवला होता.
2: काय या गोष्टी

0: काहीतरी पाठवला होता.
1: काय या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात, पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
2: होय. आणि रोहित मगाशी जे म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
0: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
1: हे खरंच छान आहे शर्मरी. अगं पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे, कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न यानंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
2: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता, आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असतं.
1: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटते तर आपले पालक असलेल्या सरकारला कैकपट जास्त काळजी वाटत असणारच ना.
0: येस, माणसाने आशावादी असायला हवं, पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
2: करेक्ट. आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय.
1: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
2: काय
1: चक्क आभाळ भरून आलंय. आहा, वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
0: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, येरे येरे पावसा.

श्रोतो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. श्रोतेहो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोतेहो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोतेहो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसत आहेत. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोतेहो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीराचा, शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे 3 दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या 3ची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय. म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो, म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष

0: चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्ध कच्चा, अर्ध शिळा, किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाहीये. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर, बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्ध कच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा, हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे, बरेच वेळा असा एक गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार. तर असं अगदी नाहीये. जो आहार आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करतो, तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
1: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या सहाही ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू, आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो, जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो, किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हल्का, सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरंतर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल, बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश. म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण या ऋतूमध्ये, वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो, आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यात, तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलंय. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो, 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं, आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षटरसांचं सेवन केलं पाहिजे. षटरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, अम्ल, कटू, कषाय, या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं, किंवा प्रोसेस्ड फूडचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात, आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे, च्यवनप्राश

0: एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळी फळं भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात, रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते तीही या ऋतूमध्ये मिळते, तीही सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे, त्यामुळे काही या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते, कृमी हर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे, ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना, सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयत, म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते, कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे, तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत, अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत, तूप अधिक मध समप्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो,
1: घशासाठी पण चांगला वापर होतो,
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती त्यांचं हवामान वेगळं असतं, तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत, आपला देश, आपला काल, आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं, सोरायसिस, एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की

0: 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं, म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
1: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं, 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गायीचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गायीचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गायीचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधीही श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचा काय नियम आहे. तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं. दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपणही परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधांची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
2: प्रश्न विचार आपला.
3: लाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर स्वतः. डॉक्टर साहेब नमस्कार.
1: नमस्कार.
2: प्रश्न विचारा आपला.
3: सर, जे छोटे मुलं असतात आता वात पित्त आणि कफ हे ते 3 प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात त्या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
1: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जर्सी गायीचं किंवा होल्स्टीन फ्रेझियर गायींचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण A2 म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गायीचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येतीकरताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाहीयेत आणि पचतंय, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गायीचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल. आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर A2 मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पानाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून 2 आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात. आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
2: नमस्कार. हॅलो.
4: नमस्कार.
2: हा नमस्कार.
4: नमस्कार.
1: नमस्कार.
4: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो बोरवली मुंबईहून.
2: प्रश्न विचारा.
4: अनिल नाईक बोरवली मुंबईहून बोलतोय. माझा प्रश्न आहे की आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, तर पाणी किती द्यायला पाहिजे आपण, हा प्रश्न आहे. आणि रात्री दह्या किंवा ताक खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
2: बरं.

0: हो, खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाहीये की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या उठल्या एक ते दोन लिटर पाणी प्यायला जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली आपली शरीराची रचना नाहीये. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी, एक दोन लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं, पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाहीये तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाहीये. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ एक ते दीड लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते. आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण श्रुत शीत जल म्हणतो ते पिणं. आणि अजून एक त्यांनी थोडस ऍड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळा नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हो, हे हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बरेच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं हो डॉक्टर दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण माझ्यामध्ये शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते, जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नी जो पोटातला अग्नी आहे तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकीही धातूंचे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्व आहे. पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नोहे जाणी दे यज्ञ गर्म. तर यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हा ही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाहीये ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचंय, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीच पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडस घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये 3 आहार म्हणजे सकाळ, दुपार, रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये 2 आहारच पुरेसा आहे, कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे, पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत, जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन. तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं

0: पचलंय का? जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचा म्हणजे 10 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
2: हॅलो,
1: हा बोला.
2: हा येतो येतो. हा नमस्कार डॉक्टर. कोमट दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
0: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचा नाहीये, तो विरुद्ध होतो असं एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा. तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
2: नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय?
0: हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बरेच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 शाळा आहे, 9 शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्निही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 असेल तर मग चपाती भाजी, पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात, ते नाही खात. पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीच पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठल्या शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळीवेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
0: हो, अजीर्ण, अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम म्हणजेच अध्यसन. म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय, उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यसन म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं. तसंच शरीरात होतं, आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक कफ मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्न नलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो. आधीचा ऍसिड स्फोटातले ते पचनाचं काम चालू आहे, अग्नी काम करतोय आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो ते मगाशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी म्हणजे त्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारणं बरीच असतात. काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं. बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात. मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं. पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो.

0: शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं. आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय, तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेवू शकतो. ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे तीन पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्स्युअल लाईफ, ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा ओसीडी जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा आधी हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याचे कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय, कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डायटचा आग्रह धरतात, तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय, आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हटलेलं नाहीये की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल, तूप, दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्या तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. या तीन गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं, स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती, तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत, किडकिडीत आहेत, त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डायट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचा 1 वाजतोय. सुरुवातीला ऐकूया आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र. त्यानंतर 1:05 गीत बहार हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जे एम अभ्यंकर यांनी तर महायुतीकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केले. अहिर यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश करून हा अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना लक्ष्य करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतल्यासंदर्भातला मुद्दा आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला होता. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैसे देऊन शस्त्र दिलं असेल तर सदर व्यक्ती घटनास्थळी नसली तरी त्यांनीच गुन्हा केला आहे असं समजून त्यांच्यावर कारवाईची तरतूद असणारी सुधारणा कायद्यात केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच वाढत्या बालगुन्हेगारीच्या शास्त्रीय विश्लेषणासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही फडणवीस यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना घडल्या तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनात दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथे काम करणाऱ्या तरुणींशी अश्लील वर्तन लैंगिक छळ केल्याप्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या दोषींवर कारवाईचं आश्वासन त्यांनी दिलं. महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत परफॉर्मन्स परवाना घेऊन त्यावर डान्सबार चालत असल्याचं निदर्शनाला आलं असून हे थांबवण्यासाठी डान्सबारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती यंदाच्याच अधिवेशनात महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. राज्यात 40% अधिक वीज गळती अथवा चोरी असणाऱ्या शहरात खासगी वितरण व्यवस्था सुरू केल्यावर हे प्रमाण निम्म्याहून कमी आलं आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली. याबाबतचा प्रश्न रईस शेख यांनी उपस्थित केला होता. दरम्यान राम मंदिर देणगी अपहार प्रकरणावरून विरोधकांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. संरक्षण दल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा कार्यकाळ समाप्त झाला. आज नवी दिल्लीत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 4 दशकांहून अधिक काळ भारतीय सेनेत काम करणं हे आपलं सौभाग्य होतं अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. आता जनरल धीरज सेठ यांच्याकडे संरक्षण दल प्रमुख पदाची सूत्रं सोपवण्यात आली आहेत. राज्याच्या टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्रकुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पटना शेरपूर इथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या त्या बिजेंद्रकुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान

केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस आणि नागरिक यांच्यात विश्वास, संवाद आणि सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या उद्देशानं लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या पोलीस आपल्या सोसायटीमध्ये या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत लातूर शहर आणि परिसरातल्या 10 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 320 ठिकाणी भेटी देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:05 होत आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: नंदेश उमप आणि सहकारी यांच्या आस्वरात देऊळबंद या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं प्रणित कुलकर्णी यांचं आणि संगीतकार होते नरेंद्र भिडे.
1: श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरात मितवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं मंदार सोळकर यांचं आणि संगीतकार होते शंकर एहसान आणि लॉय. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात दगडी चाळ या चित्रपटातलं गीत. गीत आहे क्षितिज पटवर्धन यांचं आणि संगीतकार आहेत अमित राज.

हरिहरन आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात जोगवा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं संजय पाटील यांचं, संगीतकार होते अजय अतुल.

अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांच्या स्वरात सैराट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते अजय अतुल आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट। महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार। अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर। मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे। भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे। दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं। सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात, त्यांना उपसभापतीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली। अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला। सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्स बार चालवत आहेत, मात्र डान्स बारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली। कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं। ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते। शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं अॅप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं। मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा, तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं।
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे।
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली। या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील। त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील। या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत। नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदार

0: यांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती. मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
1: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुज सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ऍपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई आणि संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या संदर्भात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वारी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना मूलभूत सेवा पुरवण्यासाठी 61.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या विविध संथांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना या सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यापैकी 22 कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामधून वारकऱ्यांना जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर्स, औषधं, स्नानगृह यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहणे, जीवरक्षक बोट चालवणे, बचाव कार्य, बचाव तंत्र याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी ही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 831 किलो भेसळयुक्त गुळ, अकलूजमधून 997 किलो तेल जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 28 ठिकाणी धाडी टाकून 34 लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याआधी अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्नपदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते, मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजल प्रकल्प आहेत. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल. उजनी धरणात सध्या 50.61 TMC इतका पाणीसाठा शिल्लक आहे, असं अधीक्षक अभियंता ससू खांडेकर यांनी सांगितलं. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं. संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकं तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 1378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात महापौर विनायक कोंडल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत समान आणि पुरेसं पाणी पोहोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं, तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर

0: que la.
1: श्रोते हो, एफ एम बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:45 झाली आहेत. आपण आता ऐकूया श्रावण यशवंते यांनी गायलेलं वामन कर्डक यांचं गीत. संगीत दिलं आहे मधुकर पाठक यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण श्रावण यशवंते यांनी गायलेलं वामन कर्डक यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं मधुकर पाठक यांनी.
1: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा. आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हवामान बदल आणि संसर्गजन्य आजार, बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील डॉक्टर शरद बिरादार, फिजिशियन आणि अतिदक्षता विभाग तज्ञ. तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 2970-231. हॅलो डॉक्टर.
0: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:50 होत आहेत. ऋतूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

हे आकाशवाणीचं छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर दुपारचे 2 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. चित्रपट 1942 अ लव्ह स्टोरी.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अ सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत।
2: हॅलो डॉक्टर, श्रोते हो, गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी आपल्या लाइव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा। आपल्या हॅलो डॉक्टर या लाइव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हवामान बदल आणि संसर्गजन्य आजार, बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी। श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतील डॉक्टर शरद बिरादार, फिजिशियन आणि अतिदक्षता विभाग तज्ञ। तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा। त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-2970-212 आणि 2970-231। हॅलो डॉक्टर।

श्रोते हो, आताच आपण अलका याज्ञिक आणि मोहम्मद अजीज यांनी गायलेलं समीर यांचं गीत ऐकलं. चित्रपट आदमी खिलौना आहे. आता ऐकूया कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात राहत इंदोरी यांचं गीत. संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी. चित्रपट खुद्दार.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री।
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत।
2: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजन।

0: पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
1: अर्थनीती, बचत, गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत होतात पूर्णिमा आणि कुमार सानू यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत दिलं होतं आनंद मिलन यांनी. चित्रपट क्रांतिवीर. कार्यक्रमात शेवटी ऐकूया उदित नारायण आणि मधुश्री यांच्या आवाजात जावेद अख्तर यांचं गीत. संगीत दिलं आहे ए आर रहमान यांनी. चित्रपट किसना.

0: स्वतःहो आपण ऐकत होतात उदित नारायण आणि मधुश्री यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत. संगीत दिलं होतं ए आर रहमान यांनी चित्रपट किसना या गीताबरोबरच. हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम संपला. एफ एम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचे 2:30 होत आहेत. विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: सदाबहार नगमे कार्यक्रम में आप सभी का बहुत बहुत स्वागत है. सुनते हैं महल फिल्म का गाना किशोर कुमार और आशा भोसले की आवाज़ों में. आनंद बख्शी का लिखा गीत है, कल्याण जी आनंद जी का संगीत.

श्रोते हो FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचे 3 वाजता आहेत. सुरुवातीला प्रादेशिक बातम्या आणि त्यानंतर 3:10 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम.

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलेलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया

आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघातप्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. TET पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20 रायफल रॉड, मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: ये विविध भारती है, राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन। कार्यक्रम तराने नए पुराने आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में।
1: श्रोते हो, FM बैंड 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। सायंकाळचे 5:30 वाजलेत। युवाणी हा युवकांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।
2: हाय फ्रेंड्स, युवाणीच्या विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते।

मंडळी, आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आजही आपण गप्पा मारणार आहोत मध्यरात्रीचं आपलं रूप, लेट नाईट थॉट्स, आयडियाज, ड्रीम्स अँड इमोशन्स ह्या विषयावर. मित्रांनो, रात्र ही केवळ दिवसाचा शेवट नसते, अनेकांसाठी ती स्वतःशी संवाद साधण्याची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ, कामाची धावपळ, अभ्यासाचा ताण, मोबाईलवरचे नोटिफिकेशन्स, लोकांशी होणारा संवाद आणि असंख्य जबाबदाऱ्या, यामध्ये आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. पण जसजशी रात्र गडद होत जाते, घरातील दिवे मंद होतात, शहरातील गोंगाट कमी होतो आणि जग झोपेच्या अधीन होऊ लागतं, तसतसं आपल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात आणि मग समोर येतं ते आपलं वेगळंच रूप. आणि हेच असतं मध्यरात्रीचं आपलं रूप.

मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात. एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात. दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो. अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते, त्यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते. म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो. दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो. आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो. पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो. अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या. कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात. पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही. अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो. अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा. पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्यवान भेटवस्तूही देतं. हे रूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची.

मंडळी, तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्दीत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेनं पाहण्याऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की रात्री मनात आलेले महत्त्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते, आणि ती म्हणजे आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. दुःख, भीती, संभ्रम किंवा एकटेपणा या भावना मानवी अनुभवाचा नैसर्गिक भाग आहेत. या भावना आल्या तर स्वतःला दोष देऊ नये, त्याऐवजी त्या भावनांमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या झोपेचं महत्त्वही तितकंच मोठं आहे. पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 7 ते 8 तासांची नियमित झोप स्मरणशक्ती, भावनिक संतुलन, एकाग्रता आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे मध्यरात्रीचे विचार महत्त्वाचे असले तरी झोपेची उपेक्षा करणं योग्य नाहीये. त्यामुळे जरी आपण रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो, भविष्याबद्दलची स्वप्न पाहत बसलो किंवा स्वतःशी संवाद साधत असलो, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एकटे नाही आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एक मध्यरात्रीचं रूप असतं. ते रूप अनेकदा आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. कधी कधी हे रूप आपल्याला सांगतं की आपण थकलोय. कधी कधी ते आपल्याला धैर्यही देतं. कधी कधी आपल्याला आपल्या जुन्या स्वप्नांची आठवण करून देतं, तर कधी कधी आपल्याला नवीन मार्ग दाखवतं. त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याच वेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्त्वाचं आहे. कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं, तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण शेवटी मध्यरात्रीचं आपलं रूप हे आपल्यापासून वेगळं नसतं, तर ते रूप म्हणजे आपली एक अधिक प्रामाणिक, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वप्नाळू बाजू असते. दिवसभराच्या गोंधळात हरवलेला आपला खरा आवाज अनेकदा रात्रीच ऐकू येतो. आणि कदाचित म्हणूनच काही स्वप्न, काही निर्णय, काही कविता आणि काही नवीन सुरुवाती नेहमीच रात्रीच्या शांततेत जन्म घेतात. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

युवानी युवकांसाठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. सायंकाळचे 6 वाजता आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान 6:10 आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीकडून अर्ज. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जे एम अभ्यंकर यांना उमेदवारी. बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्षे करण्याबाबत सरकार अनुकूल. वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्यास 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. इंधनाच्या विक्री तसंच वितरणावर घातलेले निर्बंध केंद्र सरकारकडून रद्दबातल. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी आज अर्ज दाखल झाले. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जे एम अभ्यंकर यांनी तर महायुतीकडून सचिन अहिर यांनी अर्ज दाखल केला. अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करून हा अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. आता आवश्यकता भासल्यास उपसभापतीपदासाठी निवडणूक होईल. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सचिन अहिर यांचं स्वागत केलं. त्यांच्या येण्यानं शिवसेनेची ताकद वाढल्याचं एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं. ते म्हणाले,
1: आम्ही ज्या पद्धतीने पुढे जातोय, एक विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे जातोय. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचा एक निर्धार घेऊन आम्ही पुढे जातो. या महाराष्ट्राचा विकास अधिक जोमाने कसा होईल ही भूमिका घेऊन पुढे जातो. आणि म्हणून लोक येत आहेत, म्हणून लोक जॉईन होत आहेत. आणि म्हणूनच मी आज सचिन अहिर, एक चांगला कार्यकर्ता ग्रासरूटचा, आज सोबत काम करायला आलाय, त्याचं मी अभिनंदन करतो. ते आल्यामुळे शिवसेनेची देखील मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, इतर ठिकाणी ताकद वाढेल.
0: गिरणी कामगारांचे प्रश्न आणि गृहनिर्माण क्षेत्रातलं त्यांचं योगदान आणि जनतेशी असलेली त्यांची बांधिलकी लक्षात घेता सचिन अहिर यांची उपसभापती पदासाठीची उमेदवारी अत्यंत योग्य आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर कठोर टीका केली आहे. जे लोक पक्षाचे सर्वात जवळचे होते आणि ज्यांना पक्षानं सर्व काही दिलं ते लोक पक्ष सोडून जात असल्याचं सांगत त्यांनी खेद व्यक्त केला. गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल. तसंच बालगुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना लक्ष्य करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतल्यासंदर्भातला मुद्दा

0: आमदार अर्जुन खोतकर यांनी उपस्थित केला होता. त्यासंदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज आवश्यकता ही आहे की हे कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. जे लोक बालकांना गुन्हेगारीला प्रवृत्त करतील अशा लोकांना जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेतही वाढ करण्यात येईल, आणि त्यात जर टोळी सदृश काही आढळलं तर त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचेच कलम लावून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातला अमेंडमेंट आम्ही आणू. आता काही केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 16 वर्षाच्या वरची जी मुलं आहेत यांना संज्ञान समजण्यात यावं असं कोर्टाला अर्ज करता येतो. तथापि ज्यावेळेस आता आमची माननीय गृहमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांची जी बैठक होईल त्यात हा मुद्दा मी निश्चित मांडेल.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, मात्र यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना आणि हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या विषयावर अधिक चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली, मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावी यासाठी या परीक्षांसाठी संगणकाधारित परीक्षा अर्थात CBT पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली. या परीक्षांचं खाजगीकरण होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर मकोका लावला जाईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अशा आरोपींवर सध्या लावलेली कलमं सुधारित करून सध्या जामिनावर सुटलेल्या आरोपींना पुन्हा अटक करण्यासाठी कारवाई करू असंही ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक प्रमाणित कार्यपद्धती अर्थात SOP तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी AI तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधानसभेत दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असं त्यांनी सांगितलं.
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ॲपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून म्हणजे आजपर्यंत होती, मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ करण्यात आली आहे. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलानं केलेल्या कारवाईत नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेलं शस्त्रनिर्मितीचं साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईबद्दल गडचिरोली पोलीस आणि CRPFचं अभिनंदन केलं. येत्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात येत्या 10 जुलैपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचं VIP दर्शन बंद करण्यात येणार आहे. मंदिर परिसर नो व्हेईकल झोन घोषित करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे. यासंदर्भात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत घरभेटीद्वारे गणना प्रपत्र भरण्याच्या महत्त्वपूर्ण मोहिमेला बीड जिल्ह्यात आज प्रत्यक्ष प्रारंभ झाला. या

0: अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड शहरातल्या मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन केला. घराघरात जाऊन नागरिकांना गणना प्रपत्राचं महत्व समजावून सांगत त्यांनी स्वतः अर्ज वितरण आणि पडताळणी प्रक्रियेचा आढावा घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नियोजित अतिरिक्त वाळूज औद्योगिक वसाहत क्षेत्रात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात येतील असं आश्वासन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिलं आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या नियोजित औद्योगिक क्षेत्रासाठी गंगापूर तालुक्यातल्या आरापूर सुलतानाबाद आणि गवळी शिवरा या गावातल्या शेतकऱ्यांच्या सुमारे 762 हेक्टर जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधारपदाची धुरा हरमनप्रीतवर कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. हवामान. मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव जिल्हा वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट तर कोकणातल्या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सर्व भागात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात बीड धाराशिव लातूर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यासाठी उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीकडून अर्ज. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं मराठी बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.
1: संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका निधिः झाः.

0: तर मग असं तुम्हाला विचारा त्याला विचारा असं करता करता आमच्या एक मित्र म्हणजे आम्ही ज्यावेळेला शाळेत असताना लिमे क्लासला गणिताच्या जात होतो तिथं सुनील रत्न पारखी म्हणून मला तिथं गाठ पडला. त्याचा त्यावेळेला काहीतरी सोलापूरला केमिकलचा बिझनेस होता. मग मी त्याला विचारलं बाबा सुनील सोलापुरातनं तिरुपतीला कसं अंतर म्हणजे रस्ता आहे काय. तर तो म्हटला सोलापूरला येऊ नको म्हटलं. तो मला मधली म्हणजे साधारणपणे आपण सांगली मिरज असं म्हटलं सांगली पुणे म्हटलं की त्यामध्ये आष्टा इस्लामपूर सातारा अशी जी ढोबळ महत्वाची गावं सांगतो तसं त्यानं मला ती गावं सांगितली विजापूर होसपेट बल्लारी आनंदपूर तिरुपती. मग ह्या मार्गानं आम्ही निघालो.
1: बरं अच्छा सर पण तुम्ही त्याच्यासाठी मग प्राथमिक तयारी म्हणजे तुम्ही कोणकोणतं सामान तुमच्यासोबत नेलं होतं कारण आता फक्त सायकलनीच जायचं म्हणजे खाण्यापिण्याचं सामान आलं किंवा प्राथमिक उपचारचं आलं तर ही तयारी मग आपण कशी केलीत.
0: मग आमचे जे डॉक्टर्स आहेत नगरपालिकेतले
1: बरं
0: त्यांना तेही असे हौशी आहेत प्रवासाच्या बाबतीत. मग मी त्यांना सांगितलं बाबा असं असं मी सायकलनं तिरुपतीला जाणार आहे. त्यांनाही आश्चर्य वाटला आनंद झाला. मग त्यांनी त्यांच्या अनुभवानं मला थंडीवर दिवाळीनंतर आम्ही जातो वातावरण थंड असतं तर त्या उद्देश त्या वातावरणाशी संलग्न जे आपल्याला औषधे आहेत ते त्यांनी मला पुरवली.
1: बरं सर पहिल्यांदा आपण जेव्हा गेला तेव्हा आपल्याला किती दिवस लागले आणि पहिला जो प्रवास होता अगदी नवीन नवीन प्रवास होता तुमचा तो अगदी तर त्याच्यातले अनुभव काय सांगता येईल.
0: माझा जो पहिला आयुष्यातला जो प्रवास तिरुपतीचा जो प्रवास सुरू झाला तर मग त्या सुनील रत्न पारखीनं सांगितल्याप्रमाणे मी निघालो.
1: बर
0: तर माझा पहिला त्या टप्पा झाला माझा जतला. जतला बस स्टँडवर तिथं रात्र काढली. तिथनं मग पुढे होसपेट बल्लारी विजापूर होसपेट असं पुढची गावं विचारत निघालो. मग असा माझा तो प्रवास सुरू झाला.
1: सर मग आता त्यावेळेला तर म्हणजे विचारत विचारतच तुमचा हा प्रवास सुरू झालेला असेल तर त्या दरम्यान मग तुम्हाला लोकांचे काय काय अनुभव आले त्या प्रवासादरम्यान.
0: मग मी पुढचा आता विजापूरचा रस्ता एकाला विचारलं.
1: बरं
0: इकडनं मग कुणीकडे चाललाय मामा. म्हटलं तिरुपतीला सायकलनं निघाले. अरे वा त्यांना कौतुक वाटलं भयंकर. मग पुढचं गाव त्यांनी मला सांगून ठेवलं. मग त्या गावाला गेलं की त्या तिथला मनुष्य सांगतो त्याच्या पुढचं गाव.
1: बरं
0: मग असं मी टप्प्याटप्प्यानं निघालो
1: म्हणजे विचारत विचारत. सर मग खाण्याचे तुम्ही कोणकोणते पदार्थ तुमच्यासोबत घेतले ते किंवा मग जेवणाचं किंवा ब्रेकफास्टचं मग हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही.
0: आता मी पूर्णपणे शाकाहारी आहे.
1: बर
0: तर पहिल्या दिवसाचं आपलं बरोबर असतं. दुसऱ्या दिवसापासून हॉटेल धाबा काय मिळेल ते शाकाहारी जेवण.
1: अच्छा म्हणजे रस्त्यात जे पडेल ते. अच्छा
0: आणि आता असं झालंय की इतका वेळ गेल्यामुळं लोकांनाही माहिती झालेलं आहे आणि समजा आम्ही एक वर्ष नाही गेलो तर ते आता आम्हाला पुन्हा जेवायला जातो त्यावेळेला ते आम्हाला विचारतात की मागच्या वर्षी तुम्ही आला नाही. एवढं त्या लोकांना आता आमची सवय झाली.
1: अच्छा
0: की आता हे आता पाच सहा मंडळी येणार सायकलनं.
1: अच्छा मग तुम्ही एकटेच जाता सर की तुमच्या ग्रुपमध्ये बाकीचे पण मेंबर्स आहेत.
0: सुरुवातीला माझी पहिली तीन चार वर्ष मी एकटाच होतो.
1: बरं
0: मग जसं मी पेपरला जाहिरात द्यायला लागलो तसं लोकांचा कल वाढायला लागला. कारण पेपरमध्ये जाहिरात देण्यामागं माझा उद्देश असा होता की ज्यांना सायकलिंगची आवड आहे आणि हा प्रवास करायचा पण त्यांना रस्ता माहित नाही तर माझा तो गायडन्स त्यांना तो उपयोगी होतो.
1: अच्छा सर जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी सांगली ते तिरुपती बालाजी ह्या सायकलने प्रवास करणार हे ठरलं पण हे सगळं करताना एक शारीरिक क्षमता फार आवश्यक आहे म्हणजे तुम्ही शरीराने सुदृढ असणं फार आवश्यक आहे तर ते जेव्हा तुम्ही ठरवलं तर त्याच्या आधी काही पूर्वतयारी केली का.
0: माझं रोजचं सायकल माझं फिनेलचा व्यवसाय हॉस्पिटल वगैरे जे लागतं आणि आता नवीन दोन वर्ष झाली फरसाणा व्यवसाय मग त्यानं मला सतत सायकलिंग असतंच त्यामुळे मी स्वतंत्रपणे असं काय त्याचं प्रॅक्टिस केलेली नाही.
1: अच्छा
0: रोजच्या रोज माझं 15-20 किलोमीटर होतच असल्यामुळं.
1: अच्छा
0: त्यामुळे मला नवीन असं काय त्याची तयारी करायला लागली
1: म्हणजे ही वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस तुम्हाला कामात आली.
0: रोजचीच.
1: बरं सर पण जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी बालाजीला जाणार सायकलने तर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती त्यांचं काय म्हणणं होतं याच्यावर.
0: आता तसं विचार केला तर आमच्या घरातले सगळेच खेळाडू आहेत.
1: अच्छा
0: म्हणजे वडिलांनाही सायकलिंगची आवड होती त्यांच्या जवानी ते पूर्वी दरवर्षी 1-800 किलोमीटरचा त्यांच्या ग्रुपमधनं तो सायकल प्रवास व्हायचा.
1: बरं
0: मग भावाचंही तसंच तो क्रिकेटमध्ये त्याला इंटरेस्ट होता पण सायकलिंगही तो करायचा त्यामुळे खेळाडू आम्ही हे सगळं असल्यामुळं तसं आम्हाला कोणाचं हे अडचण आली नाही.
1: बरं
0: किंवा कोण नको म्हटलं नाही, जा जाऊन ये म्हटले.
1: सर खरं पाहिलं तर आता

0: मी फोनवर जेव्हा चेक केलं तेव्हा सांगली ते तिरुपती बालाजी जवळपास 912 किलोमीटर अंतर दिसत आहे. पण तुम्ही ठीक आहे, एकदा एक उत्साह किंवा एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारलं आणि सक्सेसफुली ते पार पडलं, पण त्याच्यानंतर तुम्ही सलग 14 म्हणजे आतापर्यंत 15 तर जाऊन आलात, तर याच्यामागची तुमची भूमिका काय किंवा प्रेरणा काय?
1: आता तसं जर बघितलं तर सायकल व चालवा सायकल शरीर म्हणजे
0: सुदृढ
1: करा हा त्यातला मोठा प्रश्न. पर्यावरण त्यामुळे पोल्युशन फ्री सायकल वाहन हे असं पोल्युशन फ्री, तर मग त्यावेळेनं तुमच्या शारीरिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.
0: बरोबर.
1: हा सायकलच्या पाठीमागचा त्यातला उद्देश. आणि मला मुळात सायकलिंगची पहिल्यापासून आवड आहे.
0: बरं.
1: पूर्वी इथं सायकल रेस होत होत्या, मग त्यावेळेला मी 75 किलोमीटर 85 किलोमीटर ह्या नंबरात नाही आलो, पण मी पूर्ण केल्या.
0: अच्छा.
1: 110 किलोमीटरची शेवटची जी होती ती माझी दमणूक झाल्यामुळे मी मधनं ती सोडून दिली.
0: बरं. ही कधीची गोष्ट आहे सर?
1: ही साधारणपणे 82 च्या दरम्यानची.
0: बरं. म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला सायकलिंगची सवय आहे. सर, आता इतक्यादा सलग 15 आपण सांगली ते बालाजी हे अंतर सायकलनी कापलेलं आहे, पार पाडलेलं आहे, त्याच्यामध्ये शेकडो लोक तुम्हाला नवीन नवीन भेटले असतील, म्हणजे नुसतं आपल्याच राज्यातले नाही तर दुसऱ्या राज्यातले पण, तर या दरम्यान काही प्रसंग आठवतो का एखादा अविस्मरणीय?
1: आता तसं आनंदपूर म्हणून जे लागतं तर त्याच्या अलीकडे 15-20 किलोमीटर माझ्या सायकलचं पॅन्डल मोडलं. मग तिथल्या खेड्यातलं असं ते होतं, मग त्यांना म्हटलं बाबा जर सायकलचं काम मी तर करणार कोण आहे का. मग त्या एका ग्रहस्थानी मला जुजबी काम करून दिलं तात्पुरतं. मग ते काय म्हटलंय की बाबा 15-20 किलोमीटर पर्यंत तुम्हाला आनंदपूर पर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला करून देतो,
0: म्हणजे जुजबी करून दिलं.
1: हा जुजबी तात्पुरतं. आणि तुम्ही आनंदपूर मध्ये गेलात की तिथे सायकलवाल्या ते मोठे सिटी आहे, म्हणजे आंध्र प्रदेश मधला 2 नंबरचा जिल्हा येतो आनंदपूर, तर तिथं तुम्हाला सायकल व्यवस्थित ते करून देतील.
0: अच्छा.
1: मग ते मी 15-20 किलोमीटरचं जे होतं ते अंतर व्यवस्थित सांभाळून केलं आणि मग आनंदपूरमध्ये गेल्यावर पॅन्डलचं पूर्ण काम करून दिलं.
0: अच्छा. हा, मला इथे हेच विचारायचं होतं सर की जसं आता सायकलनी आपण जात आहे तर थोडं बहुत काही एखादा पार्ट बिघडला किंवा सायकल पंक्चर झाली हे म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम येतच राहतात, तर याच्यासाठी काही तुम्ही जुजबी तुमच्याजवळ काही यंत्र किंवा काही सामग्री ठेवली होती का?
1: तर आता असं आहे, पूर्वीच्या आणि आत्ताच्या रस्त्यामध्ये काय भरपूर फरक पडलेला आहे.
0: बरोबर.
1: आता जे रस्ते एवढे सुरेख झालेत की गेल्या वर्षी मी 4 फेब्रुवारीला जाळ्याला गेलो होतो, तर त्यावेळेला जो रस्ता मी एकूण बघितला तर मला खरोखर असं वाटलं इतक्या रस्त्याचं काम सुरेख झालेलं आहे. पूर्वी तर कसं होत होतं खास खळगे डबरे असायचे, त्यामुळे सायकल पंक्चर व्हायचे प्रॉब्लेम्स असायचे, पण आता रस्त्याच्या वेळेनं अतिशय सुरेख झाले, म्हणजे स्टॉप वर टॉप तुम्ही जाऊ शकता. फक्त तुमच्याच काय चहा पाण्याला वगैरे तुम्ही कडेल थांबणार असाल तर, बाकी काही रस्त्यावर प्रॉब्लेम नाही.
0: सर, मला इथे विचारायचं आहे, जसं पहिल्यांदा आपण गेलात आणि आता ही समजा आपण एक्झाम्पल घेतलं की ही 15वी जी फेरी होती तुमची, पहिल्यांदा जेव्हा गेलात तेव्हा एका दिवसात आपण किती अंतर कापायचं आणि आता त्याच्यामध्ये फरक पडला आहे का?
1: हो, आता फरक पडतो.
0: अच्छा.
1: आता नाही म्हटलं तरी आता आणि सुरुवात जे जवळजवळ 25 वर्षाचा फरक पडतो, शारीरिक दृष्ट्या सुद्धा थोडं होत. मी पहिल्या दिवशी 90 किलोमीटर मारला पहिल्या खेपेला.
0: बरं.
1: पहिल्या दिवशी 90 किलोमीटर,
0: बापरे.
1: दुसऱ्या दिवशी 140 किलोमीटर, तिसऱ्या दिवशी 147 किलोमीटर, असं माझं अंतर वाढत चाललं.
0: म्हणजे एका दिवसात 146 किलोमीटर?
1: एका दिवसात 146 आणि 147.
0: बापरे. नवलंय पण, म्हणजे वयाच्या इतक्या वर्षामध्ये आपण आता पोहोचला आहात आणि 150-150 किलोमीटर आणि एका दिवसात सायकलिंग म्हणजे जोक नाही आहे.
1: बरं. तसा प्रवास विजाळ्याला परत आलो, विजापूरमध्ये आलो परत.
0: बरं.
1: आणि विजापूरमधनं हॉटेलमध्ये जरा नाश्ता चहा पाणी करत लागलो आणि तिथं मी अंगावरचा स्वेटर तिथं बाकड्यावर ठेवला होता.
0: बरं.
1: आणि 2-3 किलोमीटरवर पुढे आलो मग माझ्या लक्षात आलं की बाबा आपला स्वेटर तिथं विसरलो. मग मी पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो तर त्या लोकांना ते समजलं की ह्या सायकलवाल्यांचा हा स्वेटर आहे. मग त्यांनी तो बाजूला ठेवला होता. परंतु मग त्यावेळेच्या ह्याच्यात सांगली ते विजापूर ते सांगली तिथनं साधारणपणे मी 7-7:30 निघालो.
0: बर.
1: ते इथं सांगलीमध्ये मी 12:30 दरम्यान मिशन कॉर्नरला होतो, मिशन हॉस्पिटल कॉर्नरला. एका दिवसातलं ते माझं हायएस्ट 150 किलोमीटरचं.
0: अच्छा. सर, जसं आता महाराष्ट्रातनं आपण व्हाया आंध्र प्रदेश म्हणजे जाता,
1: कर्नाटक आंध्र प्रदेश,
0: तर कर्नाटकमध्ये कन्नड आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषा बोलली जाते, तर मग कधी भाषेचं तुम्हाला काही अडचण आली का?
1: नाही. आता तसं जर विचार केला तर असं आपण एकमेकाशी जे मराठी बोलतो तसं तिथं काही जण माझ्याशी मराठी बोलत होते. मग मी मलाही कौतुक वाटलं, म्हणजे की बाबा तुम्हाला असं कसं काय मराठी

0: येत. तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या इकडं ऊस तोडीला म्हणा, द्राक्ष तोडीला म्हणा, आम्ही तिकडं कामालाही येतो म्हटले.
1: अच्छा, बरोबर.
0: मग त्यांनी मला आपल्या इकडची तासगाव, मिरज, कसबेटीग्रज, तुंग अशी ठराविक त्यांनी नावं सांगितली. ते सांगितलेत म्हटल्यावर हे इकडे येऊन गेलेले आहेत, त्याशिवाय काय नवीन माणसाला काय समजणार नाही.
1: अच्छा.
0: मग ते म्हणलं आम्हाला ते मराठी भाषेचा आम्हाला माहिती आहे म्हटले.
1: अच्छा.
0: त्यामुळे मराठीत तसं काहीच कुठं अडचण, इवन आंध्र सुद्धा मध्ये नाही.
1: अच्छा. सर, आजपर्यंत आपण 15 फेऱ्या सांगली ते तिरुपती बालाजी केलेल्या आहेत अगदी सक्सेसफुली. आता याच्यानंतरचा आपला नेक्स्ट टप्पा काय आहे, की आता बालाजी झालं, आता नेक्स्ट काय आहे तुमचं ध्येय?
0: आता ह्या महिनाखेर किंवा मेच्या 1-2 तारखेला पुन्हा माझा तो 16वा प्रयत्न आहे सांगली तिरुपती सायकल प्रवास.
1: बर.
0: आणि तो झाला की मग अयोध्या माझ्या डोक्यात आहे.
1: अच्छा.
0: अयोध्या, प्रयागराज, काशी.
1: अच्छा.
0: असा उपक्रम आहे. तो पूर्वीच होता पण त्या पेपरमध्ये जी मी बातमी वाचली की अजून तिथं बांधकाम चाललेलं आहे.
1: बर.
0: म्हणून तो मी तात्पुरता प्रस्ताव थांबवला.
1: बर.
0: आणि मग तिरुपतीला जाऊन आलो.
1: बर. अच्छा. सर, आपण पहिल्यांदा जेव्हा तिरुपती बालाजीला गेलात आणि त्याच्यानंतर सलग 14 म्हणजे आजपर्यंत 15, तर तुमचा मार्ग तो ठरलेलाच आहे त्यांनी जाता की आपण एखाद वेळेला दुसरा मार्ग पण शोधता?
0: तोच मार्ग.
1: त्याच मार्गा
0: तो मार्ग.
1: अच्छा. म्हणजे आता तुम्हाला अगदी तोंडपाठ झालेला असेल.
0: तुम्हाला जरी जायचं झालं
1: हा
0: तर मी तुम्हाला मॅप देतो, त्याप्रमाणे तुम्ही कुठे वस्ती करा किंवा कुठं काय बघण्यासारखी ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय स्थळ, तेही मी तुम्हाला सांगू शकतो.
1: अच्छा. सर, पहिल्यांदा तुम्हाला 15 दिवस लागले होते येऊन जाऊन, मग आता 15वी जी फेरी केली तुम्ही, तर तेव्हा दिवस कमी लागले की जास्त लागले?
0: साधारणपणे तेवढेच होतात.
1: अच्छा. बर.
0: तर ह्या संदर्भात माझी एक तरुण मुलानं अशी प्रार्थना किंवा मी त्यांना मागणी करतो की त्यांनी तुम्ही मोटरसायकल हे वाहन चालवण्यापेक्षा सायकल चालवा आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहा.
1: बर. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या तरुण वर्गांना आणि आमच्या सगळ्या श्रोत्या मंडळींना आपले अनुभव सांगितले आणि तुमच्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी जे तुम्ही आता सांगितलंय की मला अयोध्या, प्रयागराज पण सायकलनीच करायचं आहे, ते अंतर कापायचं आहे, त्या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे आलात त्याच्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.

0: मधुरा दातार संगीता चितळे पौलमी पेठे आणि अमृता काळे यांनी गायलेलं हे गीत होतं प्राजक्ता पटवर्धन यांचं, संगीत अभिजित राणे.
1: स्पर्श त्याचा तुझ्या देहास चिंब चिंब करीत होता, सुसाट वैरी वाराही त्यालाच साथ देत होता. शहारलेल्या अंगाला तू मोठी दडवलं होतस, शरीराला तूच तुझ्या आलिंगन दिलं होतस. बघून तुझी ती मोहक काया तोही मंत्रमुक्त झाला, अन मनात नसतानाही पुन्हा

0: साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुनीता मुलकलवार यांच्या या गीताला संगीत होतं उदय अभिजित यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी

बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं, विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000+ BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25%पेक्षा जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1,000+ सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे,
तर चालू तीन

0: काही 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई. आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्याच्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळीसदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बालगुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. यासंदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेस शासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही, मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल, यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या, मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला, विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला.

0: परदेशात बसून व्हीपीएन तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर रहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमिन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी एआय तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78 कोटी 87 लाख रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा

0: नागपूर शहरात पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली, परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणी पुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटी शर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल. कंपनीकडून पाणी पुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 34,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरणासह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासन सेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याबाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे, वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतेहो न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेत शिवार हा शेतीविषयक कार्यक्रम.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेत शिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करते. मंडळी, आजच्या कार्यक्रमात ऐकूयात सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी. प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ, कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतशिवार या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, यंदाच्या खरीप हंगामासमोर एक निसर्गाचं मोठं आव्हान उभं टाकलं आहे. जागतिक हवामान बदलांमुळे यल निनोचे सावट अत्यंत गळद्ध झाले आहेत. पावसाचे असमान वितरण आणि पावसामध्ये पडणारा मोठा खंड अशा अनेक अडचणी आपल्या शेतकऱ्यांसमोर उभ्या टाकण्याची शक्यता आहे. तर अशा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आपल्या खरीप हंगामातील प्रमुख पीक म्हणजे सोयाबीन, मग हे सोयाबीनची शेती आपल्याला कशी वाचवायची आहे, त्यापासून आपल्याला शाश्वत उत्पादन कशा पद्धतीने मिळवायचं आहे, असे एक ना अनेक प्रश्न आपल्या शेतकऱ्यांसमोर उभे टाकले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, या सर्व प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. सरांकडनं याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आजच्या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: आपण ऐकतोय आणि आपले बरेचसे शेतकरी बांधव सुद्धा ऐकतायत की एल निनो आहे आणि ह्याचा परिणाम आता आपला जो खरीप हंगाम आहे तर त्यावर होऊ शकतो आणि त्यामुळे आपल्या उत्पादनात कमी अधिकपणा होणारच आहे. तर नेमकं सुरुवातीला आमच्या सर्व शेतकरी बांधवांना एल निनो म्हणजे नेमकं काय याविषयी आपण काय सांग.
2: एल निनो हा शब्द आता सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे आणि एल निनो जो आहे हा नेहमीच येणारा एक कंडिशन आहे. जसं एक सोप्या भाषेत जर म्हणायचं झालं तर एल निनो म्हणजे आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी चांगला आहे. एल निनो हा बेसिकली एक स्पॅनिश शब्द आहे, त्याचा अर्थ होतो लिटिल बॉय. आणि एल निनो म्हणजे गरम हवेशी याचा संबंधित आहे. जसं आपण बघितलं की भारताच्या पूर्व दिशेला आणि इकडे अमेरिका खंडापर्यंत म्हणजे पेरू देशाच्या पर्यंत मधात जो स्पॅसिफिक ओशन आहे, प्रशांत महासागर आहे, विशेषतः इक्वेटरच्या त्या साईडला, तर या भागातलं जो पाणी आहे ना हे गरम होतं आणि गरम झाल्यामुळे त्याच्यावरची जी वाफ राहते तर ही वाफ गरम होते आणि मग ती वाफ गरम असल्यामुळे त्याच्यामध्ये मॉइश्चर राहत नाही, ओलावा राहत नाही आणि असे कमजोर वारे आपल्या भारतापर्यंत येत नाही आणि त्यामुळे हा पाऊस आपल्याला मिळत नाही. परंतु हाच पाऊस तिकडेच भरपूर पडणार आहे. म्हणजे जरी आपल्यासाठी एल निनो चांगला नसला परंतु जर आपण पेरू देशाचा विचार केला, त्या देशाचा विचार केला, अमेरिका खंडाचा, तर मग तिकडे पूर आणि हे पण कंडिशन येणार आहे. तर एल निनोचा सरळ सरळ अर्थ होतो की आपल्याकडे पाऊस कमी पडणार आहे आणि पडला तरी तो खंडित स्वरूपात पडणार आहे. म्हणजे 20 दिवसाचा, 40 दिवसाचा, 50 दिवसाचा खंड आपल्याला पडणार आहे, त्यामुळे

0: पिकांना त्याचा अपाय होण्याची शक्यता जास्त आहे.
1: अच्छा,
0: तर एल निनो हा एक प्रकार आहे हवामानाचा, आणि त्याच्या विरुद्धात ला निना हा एक आहे, हा पण सुद्धा स्पॅनिश वर्ड आहे, त्याचा अर्थ तर लिटिल गर्ल.
1: अच्छा अच्छा.
0: पण हा ला निना आपल्यासाठी चांगला राहते, कारण भारताचा जर विचार केला आपण तर अरबी समुद्रातनं मोसमी काही वारे येतात, त्याच्यापासून आपल्याला मोसमी पाऊस मिळतो, आणि इकडनी जो पाऊस येतो पूर्व दिशेकडनं हा ला निनामुळे पण येतो. यावेळेच वर्ष जे आहे ते एल निनोचं असल्यामुळे आपल्याला काही खबरदारी घेणं फार आवश्यक आहे. भिण्याचं कारण नाही, फक्त आपल्याला व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे, हेच या एल निनो बद्दलची माहिती आहे.
1: अच्छा, एल निनो नेमकं काय आहे हे तर तुम्ही सांगितलं, पण आजचा जो आपला मेन उद्देश जो आहे की सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला सोयाबीनची लागवड करायची असेल तर आपण नेमकं काय करायला हवं, हे तर त्यासाठी आपण पूर्व मशागत कशी करायला हवी.
0: खूप चांगला प्रश्न आहे. मला वाटते सोयाबीनच नाही तर जे आपण खरीप हंगामामध्ये पिकं घेणार आहोत त्या सर्वांसाठी एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी काही गोष्टी आताच करणं फार आवश्यक आहे. शासकीय यंत्रणांनी विविध माध्यमातून याची जागरूकता चालू आहे. कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं सुद्धा आम्ही मागच्या 2 महिन्यांमध्ये रिगरस कॅम्पेनिंग आम्ही त्याच्यामध्ये घेत आहोत. आमच्या कृषी विज्ञान केंद्र दोंडापूरच्या मार्फत आम्ही माहिती देत आहोत. आता सर्वात महत्वाचं काम जे आहे या भागामध्ये आपल्याला करायचं की आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नांगरणी केलेली आहे, परंतु यावर्षी आपल्याला थोडीशी खोल नांगरणी करावी लागेल, कारण आता रोटावेटरचं चलन खूप जास्त आहे. रोटावेटरमुळे काय होते की वरचा काही सेंटीमीटर जमीन भुसभुशीत होते, पण आतला हार्ड पॅन तयार होतो, तो फोडणं फार आवश्यक. पण एल निनोमुळे काय होईल की जुलै ऑगस्ट सप्टेंबर किंवा सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये खंड पडण्याची शक्यता आहे, तर त्याची जी पूर्वतयारी आहे ती आपल्याला आताच करावी लागेल. तर सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकरी बंधूंनी खोल नांगरणी करणं यावर्षी फार आवश्यक आहे. आडवी उभी दोन्ही उताराला आडवी तर जरूर आपल्याला त्याची करायची आहे. दुसरी गोष्ट, यावर्षी आपल्याला सेंद्रिय खतांचा भरपूर वापर करायचा, मग गांडूळ खत असो, शेण खत असो, हिरवळीचे खत असो, कंपोस्ट खत, कारण हे खत जर वापरले आपण जमीन भुसभुशीत होते, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही वाढते, आणि खोल गेल्यामुळे पाणी ते नंतर आपल्याला अवेलेबल होणार आहे, आणि चांगली मशागत केल्यामुळे त्याची मूळ आहेत. आता सोयाबीनचं पीक आहे, सोयाबीनचं पीक जर शेतकरी बंधूंनी तुम्हाला चांगलं हवं असेल तर त्याची मुळं ही दूरवर जाणं फार आवश्यक. खोड तर आतमध्ये जाईल, खोडाचा फक्त सपोर्टचं काम राहतं, परंतु त्याची जी मुळं आहेत, पांढरी मुळं आहेत, हे जितके लांब जातील तितके आपल्याला तिथून ते पाणी आणणार आहे, तर त्यामुळे हे करणं फार आवश्यक आहे. तीसरी गोष्ट, यावर्षी आपल्याला सोयाबीनचं चांगलं उत्पादन जर घ्यायचं असेल तर आपले जे सोयाबीनचं लागवड आहे ही आपल्याला बीबीएफ रुंद सरीवरंबा पद्धतीमधूनच करणं आवश्यक आहे. म्हणजे आपले सोयाबीनचं पीक हे बेडवर आणणं आवश्यक आहे, उताराला उभे आपल्याला करायचे, आणि जर तुम्ही पेरणी करत असाल तर उताराला आडवी पेरणी आपल्याला करायची आहे. एल निनोचा प्रादुर्भाव आपल्याला जर कमी करायचा असेल तर आच्छादनांचा वापर करणं फार आवश्यक आहे यावर्षी. मग मल्चे, प्लास्टिकचे मल्चेस असो, जैविक मल्चेस असो, आच्छादनाचा वापर आपल्याला करायचे आहेत. तर ह्या गोष्टी जर आपण केल्या तर सोयाबीन लागवडीच्या दृष्टिकोनातून फार महत्वाच्या ठरणार आहेत.
1: अच्छा सर, आता कोणतंही पीक म्हटलं की आता आपल्याला सुरुवातीला जमिनीचा विचार करावा लागतो, आणि आपल्या मराठवाड्याची जमीन आपल्याला माहिती कोरडवाहू जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येते, मग आपल्याला सोयाबीनची लागवड करायची तर आहेच, पण जमिनीची निवड आपण नेमकी कशी करायला हवी?
0: जमिनीची निवड करत असताना सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे आपल्याला बघावा लागेल की पिकांच्या मुळाची सिस्टीम कशी आहे, जर टॅपरूट आहे, सोटमूळ प्रकार आहे, फायब्रस सिस्टीम आहे, कशी आहे. आता सोयाबीनचा जर विचार केला आपण तर तिची सोटमूळ प्रकारात जाते, त्यामुळे तुम्ही तुमची जमीन जी आहे कमीत कमी 3 फूट काळीची आपल्याला असणं आवश्यक आहे, आणि ती भुसभुशीत असणं पण आवश्यक आहे. नुसतं काळी असून चालणार नाही, पण ती भुसभुशीत असणं फार आवश्यक आहे. त्यामुळे मध्यम ते भारी जमीन, उत्कृष्ट निचरा होणारी जमीन, आणि त्याचा पीएच जवळपास 7 ते 8 दरम्यान असणारा आपल्याला हवाय.
1: अच्छा, आता हे झालं जमिनीची निवड आपण कशी करायला हवी, पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो की आपण पाहतो की आपल्या विद्यापीठाने भरपूर अशी विविध वाण शिफारशीत केलेले आहेत, आणि मार्केटमध्ये गेलं तर भरपूर असे वेगवेगळे वाण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मग वाणांची निवड करताना शेतकरी बांधवांना खूप प्रश्न पडतात की नेमकं आपण कोणत्या वाणांची आपण निवड करायला हवी, काय सांगाल?
0: खूप चांगला प्रश्न आहे, आणि यावेळेस एल निनोचा जेव्हा आपण विचार करतो तर आपल्याला कमी कालावधीचे वाण लावणं फार आवश्यक आहे.
1: म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन येणार,
0: कारण जास्त कालावधीचे असले तर ते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जो आपल्याला खंड पडण्याची शक्यता आहे त्याच्यापासून आपलं पीक वाढेल. त्यामुळे एक असा सल्ला राहील की जर तुम्ही 3 एकर सोयाबीन लावत असाल तर एक कमी कालावधीचं म्हणजे 90 दिवसाचं, जसं JS 93.05 आहेत, अजून बरेच वाण आहेत, त्यानंतर एक मध्यम कालावधी JS 335 आहेत, MUS 71 आहे, किंवा

0: एमएस 725 आहेत हे वाण आपण तिथे लावू शकतो. एक थोडेसे लेट येणारे वाण जसं केडीएस काही भागामध्ये आपल्या मराठवाड्याचं विशेषतः परभणी आणि हिंगोलीमध्ये नाही लावायला पाहिजे, परंतु जिथे शक्य आहे तिथे केडीएसचे जे आहेत 726 वगैरे वाण आहेत तर हे वाण जास्त कालावधीची याचे विभागून लावावेत. आपल्या वसंतराव मराठवाडा कृषी विद्यापीठाने खूप चांगले वाण दिलेले, त्यामध्ये एमयूएस 711 आहे, एमयूएस 509 आहे, एमयूएस 740, एमयूएस 731, एमयूएस 725, मागच्या वर्षी खूप चांगला आलेला वाण म्हणजे एमयूएस 612 आहे, मेकॅनिकल हार्वेस्टिंगसाठी एमयूएस 162 आणि एमयूएस 158 असे वेगवेगळे वाण आहेत. तरी वाणासंबंधित अजून काही माहिती पाहिजे असेल तर शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विज्ञान केंद्राला किंवा विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधावा.
1: नक्कीच सर. आता आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो की आपल्याला बरेचसे तज्ज्ञ मंडळी सांगतात पेरणीपूर्वी तुम्ही बियाण्यांना बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे, जेणेकरून येणारा जो रोग आहे त्याचा प्रादुर्भाव कमी होण्यास ते मदत होते. तर याविषयी काय सांगाल बरं की बीज प्रक्रिया म्हणजे आपण जैविक पद्धतीची कोणती करायला हवी, रासायनिक पद्धतीची कोणती करायला हवी, याविषयी आपण काय सांगाल?
0: बीज प्रक्रिया असं आहे की एक व्हॅक्सिनेशनचा कार्यक्रम आहे, जसं लहान मुलांना आपण व्हॅक्सिनेशन करतो. बीज प्रक्रिया करण्याचे फायदे अनंत आहेत. नंबर एक की बीज प्रक्रिया केल्यामुळे सुरुवातीलाच रोग आणि किडींचा आपण प्रादुर्भाव कमी करू शकतो, त्याचं व्यवस्थापन आपण करू शकतो. बीज प्रक्रियेमुळे अजून एक गोष्ट होते की उगवण क्षमता खूप चांगली होते, कारण आपलं जे शेत आहे त्या शेतावर पहिले उन्हाळा गेला, त्याच्या पहिले हिवाळा होता, उन्हाळा आला, थोडा पावसाळा झाला, अशा तिन्ही कंडिशनमध्ये जमिनीमध्ये उष्ण दमट वातावरण तयार होतं आणि बुरशे तिथे ऑलरेडी असतात आणि मग ह्या बुरशे खूप त्रास देतात. आता सोयाबीनचा जर विचार केला तर सर्वात जास्त जे नुकसान होतं ते शेंगावरील करप्यामुळे होतं आणि हे जमिनीतून बियाण्यातनं जाते आणि याचा प्रादुर्भाव 20व्या दिवसापासून स्टार्ट होतो पण दिसतो तो 80व्या दिवशी जेव्हा आपल्याला काहीच करता येत नाही आणि त्यामुळे पण सोयाबीनचं उत्पादन घट येते आणि बुरशी पहिलेच लागत असल्यामुळे पुढे जर पाणी कमी पडलं, खंड जर पडले तर मग असे झाडं अशक्त होतात आणि अशक्त झाल्यावर रोग आणि कीड मोठ्या प्रमाणावर येतात. म्हणून बीज प्रक्रिया करणं ही अतिशय आवश्यक आहे. आपल्याला जर उत्पादन खर्च कमी करायचा असेल, आपलं जर पीक खूप चांगलं ठेवायचं असेल आणि पुढच्या खडतर काळामध्ये आपलं पीक तग धरायचं असेल तर बीज प्रक्रिया करणं फार आवश्यक आहे. आता सोयाबीनमध्ये जर बीज प्रक्रिया म्हटलं तर सुरुवातीला आपल्याला रासायनिक किंवा जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची. याच्यामध्ये थायरम आहे, कार्बन डायझिम आहेत, विटावॅक्स आहेत, यासारखे आपल्याला बुरशीनाशक वापरता येईल. किंवा जैविकमध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा जे आहे 5 ml प्रति किलो बियाण्याला हे आपल्याला देता येईल. आणि विशेष म्हणजे हे झाल्यानंतर जैविक आणि रासायनिक बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया झाल्यानंतर मग आपल्याला जीवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया करावी लागेल. त्याच्यामध्ये रायझोबियम जपॉनिकम हे जीवाणू संवर्धन आहे, त्याच्यामध्ये याच्या मुळावर ज्या गाठी येतात त्याच्यामध्ये जो हा रायझोबियम नावाचा जीवाणू होतो हा आपण दिल्यामुळे काय की हवेतील नायट्रोजन जमिनीतलं नायट्रोजन झाडाला देईल आणि आपल्या गाठी ह्या मजबूत आणि मोठ्या होतील. सोबत पुरत विरघळणारे जीवाणू की ज्याच्यामुळे शेंगा लागणार आहेत त्याची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. आणि सोयाबीनमध्ये पुढे पुढे काय होते की येलो मोझेक नावाचा रोग येतो, तर अशा वेळेस जर आपण सुरुवातीला थायमिथॉक्झाम सारखे जर कीटकनाशकाची बीज प्रक्रिया केली तर निश्चितच मग या रोगांना सुद्धा आपल्याला ज्या रस शोषण करणाऱ्या किडी आहेत यांचं सुद्धा आपल्याला तिथं व्यवस्थापन करता येईल. त्यामुळे याचं FRI फाडणं फार आवश्यक आहे. त्यामुळे फंजीसाईड, रायझोबियम आणि इन्सेक्टीसाईड हे तिघांची बीज प्रक्रियाच आपण करावी. बीज प्रक्रिया करताना एक काळजी आपल्याला आवश्यक घ्यायची की बीज प्रक्रिया साधारणतः 12 तास किंवा पेरणीच्या 2 ते 3 तास आधी आपल्याला करायची. बियाणं आपल्याला घ्यायचं आहे, त्याच्यावर पहिले बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे, 10 मिनिटांनंतर रायझोबियमची, नंतर मग कीटकनाशकाची, या क्रमाने आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. बीज प्रक्रिया नेहमी ही सावलीत करायची आणि बीज प्रक्रिया करत असताना सोयाबीनचं पीक अतिशय नाजूक आहे म्हणजे त्याचं सीड जे आहे खूप नाजूक राहतं, टर्फल निघते, त्यामुळे हाताने चोळायचं नाहीये. मशीनच्या सहाय्याने किंवा हलका झोका देऊन आपल्याला हे बियाणाला कसं लागेल ते आपल्याला करायचं आहे. आणि विशेषतः करताना आपल्या हातमोजे घालणं, मास्क लावणं, लहान मुलांना दूर ठेवणं ह्या काळजी आपल्याला घ्यायच्या आहे. एकदम कोंदट जागी किंवा एकदम सूर्यप्रकाशात ही बीज प्रक्रिया आपल्याला टाळायची आहे. सौम्य सावलीमध्ये आपल्याला करून वाळून मग त्याची पेरणी करायची आहे. तर आजकाल मार्केटमध्ये असे प्रोडक्ट्स आहेत की त्याच्यामध्ये बुरशीनाशक आणि कीटकनाशक हे एकत्रितपणे येतात, तर त्याचाही उपयोग केले तर आपल्याला
1: फायदा आहे. सर, आता बीज प्रक्रिया करणं हे खूप आवश्यक आहे हे तो तुमच्या सांगण्यावरून सर्व शेतकरी बांधवांच्या लक्षात आलंच असणार आहे. तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो की पेरणी कसं असतं, पेरणीचा जो कालावधी असतो त्या कालावधीमध्येच आपण पेरणी केली तर त्यापासून मिळणारं उत्पादन हे आपल्याला अधिक मिळत असतं. तर त्या अनुषंगाने सोयाबीनची जर आपल्याला पेरणी करायची असेल तर पेरणीचा वेळ, त्याच्यातलं अंतर कसं असायला हवं, याविषयी आपण काय सांगाल?

0: आणि आपण पाहतो की आता पेरणीच्या काही पद्धती पण आहेत, तर याविषयी आमच्या शेतकरी बांधवांना सांगावं.
1: आता खरं तर सोयाबीनमध्ये पेरणीचा जो कालावधी आहे हा साधारणतः मान्सूनवर आधारित पाऊस जेव्हा आपल्याला मिळतो तेव्हा आपण त्याची पेरणी करतो. परंतु सर्व शेतकरी बंधूंना एक नम्र विनंती आहे की जोपर्यंत तुमच्या गावामध्ये 100 मिलीमीटर पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करायची नाही. सुरुवाती जर पेरणी करणी पहिल्याच पावसावर पेरणी केली तर पुढे तर पैसा वाणू ज्याला म्हणतो आपण गोगलगाय यांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे आपण अगदी 7 जुलैपर्यंत सुद्धा याची पेरणी करू शकतो. त्यामुळे घाई न करता जेव्हा आपल्या गावामध्ये म्हणजे आपल्या जिल्ह्यात नाही तर गावामध्ये आता पाणी किती पडलं त्याची व्यवस्था तुम्हाला करावं लागेल. एक साधे 500-600 रुपयाला रेनगेजेस मिळतात, पर्जन्य म्हणजे पाऊस मोजण्याची यंत्र मिळतात, तुमच्या ग्रामपंचायतीच्या बिल्डिंगवर तुम्ही लावून घ्या, काही मोठी गोष्ट नाही आहे. पण आपल्या गावामध्ये किती पाऊस पडला, 100 मिलीमीटर पाऊस पडला त्यानंतर त्याची पेरणी करायला हवी. आता दुसरा तुमचा प्रश्न आहे की अंतर. अंतर मध्ये असं आहे की 18 इंचावर आपल्या पेरणी म्हणजे 45x5 सेंटीमीटरवर किंवा 30x7.5 सेंटीमीटरवर याची पेरणी करायची. पेरणी करताना उताराला आडवी पेरणी आपल्याला याच्यामध्ये करायची आहे. त्यानंतरचा तुमचा जो मुद्दा होता की तो होता की पद्धती. आता पद्धतीमध्ये आपण ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्रणी याची पेरणी करू शकतो किंवा बैलचलित पेरणी यंत्रणी पेरणी करू शकतो. परंतु आता येल्निनोच्या काळामध्ये आपण प्रयत्न करायचा की बेड वर्क करण्याचा प्रयत्न, त्यासाठी बीबीएफ यंत्र आलेले आहेत. रुंद सरी वरंब पद्धतीने बीबीएफ वर आपण करायचे टोकन यंत्रणी. त्याच्यामध्ये टोकन होते बीबीएफ मुळे, एक खत दिले जातात, त्यानंतर पाण्याचा निचरा पण चांगला होतो आणि बेड पण तयार होतो. अशा 4-4 गोष्टी आपल्याला एकाच माध्यमातून मिळतात. त्यामुळे बीबीएफ वर आपल्या करायचे. बीबीएफचा वरचा टॉप तुम्ही 2 ओळी ठेवा 3 ओळी ठेवा. 2 ओळीमध्ये तुम्ही 18 इंच अंतर ठेवा, 45 सेंटीमीटर, आणि 2 झाडामध्ये 5 सेंटीमीटर अंतर ठेवा. तर असं जर केलं तर आपल्याला खूप चांगली गोष्ट होईल. आणि बीबीएफचा अजून एक फायदा आहे की बियाणं कमी लागतं. 12-13 किलो बियाण्यामध्ये आपल्याला तसं पेरणी त्याच्यामध्ये होऊन जाते. आणि ज्या शेतकऱ्यांना शक्य नाही आहे की बीबीएफ यंत्र नाही आहे, ट्रॅक्टर नाही आहे, क्षेत्र फार कमी आहे, तर अशाने तुम्ही पेरणी करून घ्या 18 इंचावर. आणि जेव्हा तुमचं पीक उगवेल तर एक 15-20 दिवसानंतर 4 ओळीनंतर एक सरी काढून टाका. म्हणजे बळीराम रांगराण काढणं किंवा छोट्या वखरांनी तुम्ही काढा, सरी पाडणं फार आवश्यक आहे. जेणेकरून जर पावसाचा खंड जर पडला जेवढं पाणी मिळेल आपल्याला तेवढं तिथे मुरेल वाचेल. आणि जर पाणी इनकेस जास्त झाला, कारण आजकाल कसं आहे की पाऊस मिळतोय पण कमी दिवसात मिळतो, धो धो वाढतो, तो आपल्याला कामाचा नाही, तर मग असं पाणी त्याचा निचरा पण योग्य आपल्याला होईल. तर ह्या पद्धतीने आपण त्याची पेरणी करायची.
0: नक्कीच सर, आता पीक म्हटले की त्याला विविध अन्नद्रव्यांची गरज असते, जे त्याच्या वाढीसाठी असेल, येणाऱ्या फळासाठी असेल.
1: बरोबर.
0: तर त्यासाठी आपल्याला म्हणजे खत व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं.
1: अगदी.
0: मग सोयाबीनसाठी आपण खताचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे?
1: आता सोयाबीन जे हे पीक आहे मुळात खूप चांगलं पीक आहे, म्हणजे याला नत्राची कमतरता कमी राहते. आणि नत्र जे मिळणार आहे त्याच्या मुळावर जे गाठी आहेत आणि त्या गाठीमध्ये जो रायझोबियम आहे त्याच्या माध्यमातून जास्त मिळणार आहे. तर त्यामुळे बीज प्रक्रिया करणं रायझोबियमची हे तर क्रमप्राप्त आहेच शेतकऱ्यांना. दुसरी गोष्ट, रासायनिक खतांचा जर विचार केला आपण तर 30 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 30 किलो पालाश प्रति हेक्टरी आपल्याला द्यायचं आहे. म्हणजे 12-24-12 प्रति एकरी द्यायचं आहे, मग वेगवेगळ्या खतांच्या माध्यमातून, कारण यावेळेस खतांची थोडीशी कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंना विनंती आहे की अट्टहास न करता एकाच ब्रँडचं किंवा एकाच टाईपचं खत न घेता, जे तुमच्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल खत आहेत, तर त्याच्यामध्ये 12-24-12 म्हणजे नत्र स्फुरद पालाश याचं कॅल्क्युलेशन आपण करावं आणि त्यानुसार आपण खत नियोजन करावं. याबद्दल जर तुम्हाला माहिती असेल तर नजीकच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये तुम्ही संपर्क साधा किंवा कृषी विद्यापीठाशी आपण संपर्क साधावा. त्यानंतर खत नियोजनामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे की गंधकाचा वापर करावा फार आवश्यक आहे, कारण आपल्याकडच्या जमिनी ह्या 8-8.5 pH पुढे आहेत. त्यामुळे गंधकाचा वापर करणं तेवढाच चांगलं आहे. एकरी 8 किलो गंधक जर आपण दिलं तर जमीन पण भुसभुशीत होईल, शेंगा पण खूप चांगल्या भरतील, त्याचं तेलाचा पर्सेंटेज पण वाढेल आणि वजन पण वाढेल. तर त्यामुळे सल्फरचा वापर जरूर आपण करा. जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट मधनं करत असेल तर मग सल्फर देण्याची गरज नाही, तर त्याप्रमाणे आपण नियोजन करावं. आणि अर्थातच सेंद्रिय खतांचा वापर जेवढा तुमच्याकडनं शक्य आहे पेरणीच्या पूर्वीच आपण सेंद्रिय खतांचा वापर सुद्धा करावा.
0: नक्कीच सर, आता पीक म्हटलं की तिथं आजूबाजूला तणांचा प्रादुर्भाव असतोच आणि तण असतात आणि आपण म्हणतोच की तण खाई धन, तर या अनुषंगाने तणांचं व्यवस्थापन आपण सोयाबीन पिकामध्ये कसं करायला हवं?
1: तणांमुळे सुद्धा जवळपास 20-70% नुकसान पिकांचं होऊ शकतं. तर सोयाबीनमध्ये सुद्धा पेरणीच्या पूर्वी आपण काही तणनाशक देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल इन्स्टन्स पाहिलं तर पेंडामिथिलीन सारखे आहे.

0: पेरणीनंतर पण उगवणीपूर्वी जसं डायक्लोसुलम आहेत याची सुद्धा आपण वापर त्याच्यामध्ये करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत आणि काही तन्नाशक उभ्या पिकांमध्ये आपण देऊ शकतो 15 ते 20 दिवस झाल्यानंतर. तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कोणते तण आहेत, रुंद पानाचे आहेत, गोल पानाचे आहेत आणि त्याची तीव्रता किती आहे यानुसार तुम्ही त्याचा निर्णय घ्यायचा आहे. आणि जसं इमॅजी थायपर आहे जे आपण उभ्या पिकांमध्ये देऊ शकतो किंवा इमॅजी थायपर प्लस इमॅजी मॉक्स हे संयुक्त तन्नाशक आहे. परंतु तन्नाशक फवारत असताना तज्ञांच्या सल्ल्याने त्याचं तणांचं नियंत्रण आपण करावं.
1: सर, आता पीक म्हटलं की आणखीन एक महत्वाचा मुद्दा असतो पाणी, आणि पाणी फार आवश्यक असतं की पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला करावंच लागतं. पाण्याशिवाय पिकाची वाढ होऊ शकत नाही, तर मग सिंचनाचं व्यवस्थापन आपण कसं करायला पाहिजे?
0: आता तसं पाहिलं तर सोयाबीनचं जे पीक आहे हे 3 महिन्याचं पीक
1: आहे,
0: त्यामुळे विशेष काही याला इरिगेशन मॅनेजमेंट किंवा सिंचनाची व्यवस्था करण्याची गरज पडत नाही. परंतु जसं पाहिलं आपण तर सोयाबीनला जवळपास 25 हेक्टर सेंटीमीटर पाणी लागतं, म्हणजे एकरी जर पाहिलं तर आपण 10 सेंटीमीटर पाणी, एकदम साध्या भाषेत जर म्हटलं तर 10 लाख लिटर पाणी एकरी त्याच्यामध्ये लागतं आणि याची गरज पावसामध्ये पूर्ण होते. पण यावेळी सेलनिनोचा इफेक्ट असल्यामुळे तुमच्याकडे जर शेततळ असतील तर शेततळाची डागडुजी आजच करून घ्या, ते सुद्धा एलनिनोसाठी फार आवश्यक आहे. तर जेवढं काही पाणी आपल्याला सुरुवातीला मिळणार ते त्याच्यामध्ये स्टोअर राहील आणि प्रोटेक्टिव्ह इरिगेशन संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था शेतकऱ्यांनी करावी, विशेषतः दाणे भरताना शेंगा भरताना. तर ह्या जर केल्या आपण तर एवढं निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल.
1: अच्छा सर, आता आंतरपीक सुद्धा महत्वाचं असतं, सोयाबीनमध्ये आपण कोणते आंतरपीक घेऊ शकतो?
0: सोयाबीनमध्ये आंतरपीक घेताना सर्वात पॉप्युलर आणि सर्वात महत्वाची आणि आर्थिकदृष्ट्या फायद्याची असणारी सिस्टम म्हणजे सोयाबीन आणि तूर. तर तुम्ही 4 सोयाबीन 2 तूर किंवा 6 सोयाबीनच्या ओळी 2 तुरीच्या ओळी किंवा 8 सोयाबीनच्या ओळी असे वेगवेगळ्या प्रकारात तुम्ही घेऊ शकता. काही ठिकाणी कापसाचे सुद्धा चांगले रिझल्ट्स आहेत, मूग आहे, उडीद आहेत, यासारखी पिकं आपण सोयाबीनमध्ये आंतरपीकमध्ये घेऊ शकतो. ज्या शेतकऱ्यांच्या शेतावर ऊस आहे आणि तिथे काही जागा जर असेल तर तिथे सुद्धा ऊसामध्ये आंतरपीक म्हणून आपण सोयाबीन घेऊ शकतो. अशा प्रकारचे पण आपण प्रयत्न करू शकतो. परंतु साधारणतः कमीत कमी तुरीचं पीक तरी आपण ऍज अ आंतरपीक म्हणून सोयाबीनमध्ये घ्यायचं आहे.
1: अच्छा, तर आता जाता जाता आमच्या समस्त शेतकरी बांधवांना महत्वाचा संदेश काय द्याल? बरं,
0: महत्वाचा संदेश एवढाच आहे की शेतकरी बंधूंनो, खरीपामधलं आपलं सर्वात महत्वाचं पीक आहे सोयाबीन.
1: हो,
0: आणि सोयाबीन पीक हे जवळपास 3-3.5 महिन्याचं आहे आणि त्याच्या शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये ह्या एलनिनो येणार आहे.
1: हो,
0: तर त्या दृष्टिकोनातून आताच एलनिनोकडे लक्ष न देता त्याची मुळं कशी वाढतील, त्याचा जारवा कसा वाढेल, ते बीज प्रक्रियेच्या माध्यमातून जमीन भुसभुशीत करून या सगळ्या गोष्टीचा आपण त्याच्यामध्ये विचार करावा. बीज प्रक्रिया जरूर याच्यामध्ये करावी. सुरुवातीच्या काळामध्येच रोग आणि किडीचं व्यवस्थापन करणं फार आवश्यक आहे. सेंद्रिय खतांचा वापर तुम्ही जरूर करा आणि मुळी अर्काचा वापर 20 दिवसापासूनच तुम्ही स्टार्ट करा आणि तुमच्या सोयाबीनच्या पिकाच्या खोडावर शेवटपर्यंत ऊन आणि हवा कशी खेळती राहील या दृष्टिकोनातून तुम्ही लागवड करा. निश्चितच या एलनिनोच्या खडतर काळामध्ये सुद्धा आपल्याला चांगलं पीक येईल.
1: सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या समस्त शेतकरी बांधवांना एलनिनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचं जे पीक आहे या पिकाची काळजी कशी घ्यायची, त्याचे कोणकोणते वाण आहे, जमिनीची निवड कशी करावी, पाणी आणि खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करावं आणि कोणकोणत्या वाणांची आपण निवड करायला हवी, असे एक ना अनेक प्रश्नांचं निरसन या मुलाखतीच्या माध्यमातून केलेलं आहे. नक्कीच या मुलाखतीचा फायदा आपल्या समस्त शेतकरी वर्गाला होईल, यात काही शंका नाही. दिलेल्या माहितीबद्दल मी आकाशवाणी परभणी केंद्राच्या वतीने आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण सोयाबीन लागवड तंत्रज्ञान याविषयी प्राध्यापक राजेश भालेराव, शास्त्रज्ञ कृषिविद्या, कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली यांची शीतल निमजे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. यानंतर कार्यक्रमात आनंद घेऊयात एका छानशा गीताचा.
3: करूया राबूया शेताला.

0: विश्रांतीचं करूया राबूया जाऊया शेताला विश्रांतीचं करूया राबूया जाऊया शेताला विश्रांतीचं करूया राबूया जाऊया शेताला
1: आणि याबरोबरच शेतकरी बंधूंनो आजच्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा कार्यक्रमातून मी वैशाली वांगीकर आपल्या सर्वांचा निरोप घेते पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार.

0: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती।
1: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे।
0: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून।
2: FM 101.7 MHz वर आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। रात्रीचे 8:05 होत आहेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

ஆகாஷ்வாணி மும்பை. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात तेलबिया भरडधान्य कडधान्य कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशीरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली. मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार नीलम गोरे चंद्रकांत पाटील संजय राठोड संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा

0: वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात. त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1% तर एनएससी अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातीय भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते.

या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नवव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हे कार्यक्रम आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. 8:15 वाजलेत. लोकसंगीत मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या.
1: काशीलिंग

0: सिंपिनावाचा विठ्ठलाचा भगत राहता सैला
1: नित्यनियमान सेवा भक्ती करायची जळण फाटा आणायचा पोटनिर्वाह करायचा
0: आणि नित्य नियमानं भगवंताला निवंत दाखवून शिना
1: जेवायचा असा नियम असताना एक दिवसाला नवरपरी काय घडायला जात्या
0: आणि सिद्धामू सिंपियाला जळण मिळलं नाही लवकर
1: म्हणून गुणाय मात्र काय लागली होती नामदेवाला बोलाहिला
0: आपल्या मुलाला सांगा

0: पाना व्हायला ना त्या ठिकाण्याला निवत सोडून शिना
1: देवाच्या मोरटून हात जोडून उभा राहायला
0: उठा भगवंता उशीर झाला निवदाला
1: म्हणून तुम्ही जेवा हवरी का
0: रोज पिता येतो तुम्ही जेवण करता
1: हाजर नाही जेवी ना तर
0: आणि मी या गरड खांबाला

0: घालायला
1: आणि मूर्तीतून प्रगटून हुनसीन पाषाणाच्या मूर्तीतून पांडुरंग ताट्यावरती बसून
0: जेवायला लागला नामदेवाला आनंद होयाला
1: आणि निवदात रिकामा ताट घेऊन नामदेव धूम मारून सिना
0: आपल्या मातजवळ जायला माता लागली होती बाळाला बोलाहिला
1: बाबा नामदेवा निवद काय केलाच बर का
0: देवानं खाल्ला निवद आहे
1: देवानं खाल्लाच का देवावर आळ घेतून
0: अरे इतके बारान बारा चोवीस वर्ष तुझा बाप सेवा करतोय परंतु
1: पाषाणाच्या मूर्तीनं कधी खाल्ला नाही स्वतः खाऊन सिना आळ घेतून
0: एवढं म्हणताना नामदेवाला

0: काय करणे करायला नाम देवाना
1: स्वतः माता पित्याला सांगते घेऊन चिन्हा पांडुरंगाच्या रावणाला खरं कुट करण्यासाठी निघून गेला
0: आणि जाऊन पूजा अर्चा करायला गंधाचा टिळाला वाहिला
1: आणि पूजा अर्चा पुण्य होत नेलेला समोर पांडुरंगाच्या ठेवायला
0: आणि हात जोडू लागला होता इन वाहिला
1: पांडुरंगा माता पित्याच्या समक्ष निवद जीवन दाखवलं पाहिजे
0: नाहीतर मी या गरड खांबाला धड घेऊन मारी हिन बरे का
1: विचार पडला पांडुरंगाला
0: आणि गरबडीन उठून बाळ हट्या यांचा धरला हट तर मोडणार नाही
1: काल जेवलो त्याच्या समोर आता परत जेवून दाखवलं पाहिजे
0: म्हणून काय करायला भगवंतांवर का
1: नामदेवाच्या

0: लागलं नाम देवाच्या पित्याला दामो शिंपेला बद 12 वर्ष सेवा केली मी
1: अजून देव जेवला नव्हता मी देवाला उपाशी जीवलो आज नाम देवान जीव घातलं बरं का
0: आनंदी आनंद झाला माई लेकराला त्या ठिकाणी आला
1: आनंदाच्या भरा देवा संग गुजगुटी बुरुहन बरं का
0: प्रसन्न झाला देव त्या ठिकाणी आला दामो शिंपेला नाम देवाला
1: आणि त्या आनंदाच्या भरा

लोकसंगीत या कार्यक्रमात आज आपण मुकुंद आणि सहकारी यांनी गायलेल्या धनगरी ओव्या ऐकल्या. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. भावधारा.

दी ल बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. प्रमोद खंदारे यांनी गायलं होतं आणि संगीत प्रभाकर धाकडे यांचं होतं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. रात्रीचे 9:15 वाजतायत. आता रात्री 10 वाजेपर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

हे प्रसारण आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. रात्रीचे 10 वाजले आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित यशवंतबुवा जोशी यांचं गायन आपण ऐकणार आहोत, राग बिहाग. विलंबित खेळाची बंदिश तिलवाड्यात आलात. जग जीवन थोडा द्रुत ख्याल ऐकतालात. सब सीधा गुरु आदिनाथ त्यांना तबला साथ राजेंद्र आंतरकर, संवादिनी अनंत केमकर, राग बिहाग कलाकार पंडित यशवंतबुवा जोशी.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलत पंडित यशवंत बुवा जोशी यांनी गायलेला राग बिहाग. त्यांना तबल्याची साथ राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ अनंत किमकर यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे 10:30 वाजलेत.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य प्रदर्शन. लेखक मनोहर भागवत. सादर करते चंद्रकांत बर्वे.

0: नंदु?
1: हाँ प्रकाश, तू?
0: नहीं प्रकाश नहीं।
1: प्रकाश नहीं मा?
0: नहीं ना आठवत, मी मी श्रावण।
1: श्रावण?
0: श्रावण विसरलीस?
1: अरे हो विसरलेली नाही मी, पण चटकन आठवे ना। लहानपणातल्या गमती आणि भांडणं त्याच वेळी शोभून दिसतात। ये ना बस।
0: अगं तूच तर हे लहानपणी माझं ठेवलेलं नाव, असा चिडायचो मी तुमच्यावर, मारायला धावायचो आणि तुम्ही पोरी श्रावण श्रावण करून घर डोक्यावर घ्यायच्यात की पुन्हा आमचं भोकाड सुरू।
1: सगळं आता आठवतंय रे, पण मगाशी चटकन नाही आलं ध्यानात।
0: साहजिकच आहे म्हणा, आता कशाला आठवेल तुला।
1: ए तू काहीतरी गैरसमज करून घेतोयस। थांब, मामींचं औषध तयार करायचं राहून गेलं, तेवढं करून येते।
0: त्यापेक्षा तू इथून जा, तुझ्याशी मला बोलायचं नाही असं स्पष्टच का सांगत नाहीस?
1: तसं नाही रे,
0: गाव गस फसवतेस स्वतःला आणि मला पण।
1: मला नाही समजत हे तुझं असलं वाकडं बोलणं।
0: मग आता मला सरळच सांगायला हवं। मला माहित आहे तुझे मामा आणि मामी नाशिकला परवाच गेलेले आहेत आणि आठवडाभर तरी परत येणार नाहीत। विजय अनघाचं कॉलेज म्हणून ती इथंच आहेत आणि त्यांच्या सोबतीला घरात कुणीतरी हवं म्हणून मामानी आपल्या लाडक्या भाचीला खास परमिशन काढून इथं आणलंय, हे देखील मला माहिती आहे। तुला आता काय म्हणायचं यावर?
1: तू म्हणतोस तसा माझा उद्देश नव्हता, खरंच अगदी शपथ।
0: प्रत्येक खोटी गोष्ट शपथ घेऊनच खरी म्हणून पटवावी लागते का तुम्हा मुलीनं?
1: मला नाही माहित, मी कितीही जीव तोडून सांगितलं ना तरी पटायचं नाही तुला। मला एवढंच सुचवायचं होतं की
0: तुझा माझा आता काही संबंध नाही तेव्हा तू मला भेटू नकोस, बोलू नकोस, ओळख सुद्धा दाखवू नकोस, हेच ना?
1: नाही अगदी हेच, असंच नाही।
0: मग कसं?
1: पूर्वीचं एक ठीक होतं रे, पण आता तसं वागलेलं बोललेलं बरं दिसणार नाही आपल्याला।
0: एवढं देखील मला कळत नाही असं सुचवायचंय की काय तुला?
1: बघ मी काहीही बोलायला गेलं ना तरी भलताच अर्थ काढतोयस तू।
0: शपथेवर खरं सांगणाऱ्या मुलींचं बोलणं असतं ना ते।
1: पुन्हा तेच, मी जातेच कशी आत?
0: बरं जाऊ दे, मला काय सांगायचं होतं, व्हायचं ते होऊन गेलं, लहानपणापासूनची तुझी माझी मैत्री, हो आता मैत्रीच म्हणायला हवं तिला, प्रत्यक्ष बोलली नाहीस तरी तुझ्या कृतीनं तू माझ्या लग्नाच्या मागणीला उत्तर दिलंसच, ठीक आहे, पण हे सगळं तुझ्या माझ्यातलं होतं, लोकांच्या दृष्टीनं ती दाट मैत्री, दोघांच्या मधलं आकर्षण प्रेम काही का असे ना, मामा मामींचा तर प्रश्नच नव्हता, आपल्याला एकत्र भांडताना खेळताना त्यांनी पाहिलेलं आहे। तेव्हा आपण पूर्वीसारखे बोललो हसलो नाही तर मामा नसते गैरसमज आणि शंका कुशंका काढतील। तू इथं नाहीस तरी पूर्वीसारखा मी तुझ्या मामांकडे अजून येत असतो, आता तू असताना जेवढं येणं व्हायचं तेवढं नाही होत हे खरं, मधून मधून कधीतरी तुझी चौकशी करतो, हे सगळं एकदमच बंद केलं तर बरं दिसणार नाही ते, मी काय म्हणतोय आलं ना लक्षात? बरोबर आहे ना?
1: हा बरोबर आहे, तरी देखील
0: मला माहिती आहे तुला काय म्हणायचं ते, तुझे माझे संबंध आता कसे असायला हवेत याची मला चांगली जाणीव आहे, तू कसलीही काळजी करू नकोस, तुला त्रास होईल असा मी कसा वागेन? बर तू मजेत आहेस ना?
1: हो ना।
0: गुड, आणि घरची माणसं?
1: चांगली आहेत की?
0: तुझे मिस्टर?
1: ते देखील।
0: एकूण माझ्याशी नीट बोलण्याच्या मूड मध्ये दिसत नाहीस तर तू बरे, मी निघतोच कसा, उगाच तुला अडचण नको।
1: नाही विजय आणि अनघा आत्ता येतील आणि जेवण तयार नसलं तर मग बघायला नको, म्हणूनच जरा।
0: अच्छा अच्छा गो ऑन, अच्छा अच्छा गो ऑन, परत येईन मी कधीतरी सावडीनं। अच्छा निघतो ग।

0: नंदुताई एक गंमत सांगतो तुला। सांगू?
1: गंमत सांगायला सुद्धा माझी परवानगी लागते का रे?
0: तसं नव्हे ग, नाही पण म्हणजे त्याचं काय आहे?
2: त्याचं काय आहे? काही नाही, गंमत बिम्मत कुछ नाही, मी सांगते त्याला।
0: तू गप्प राग, नेहमी मध्ये मध्ये बोलून सगळा वांदा करून टाकतेस।
1: तू थांब गा ना गा, सांग काय ते।
0: हा तर आज शनिवार, करेक्ट?
1: करेक्ट, आज शनिवार, उद्या रविवार, गमतीच काय?
0: ते सांगतो ग, तर आठवड्यातल्या प्रत्येक वाराचं काही ना काही महत्व असतं। सोमवार शंकराचा, कुणाचा उपवास वगैरे असतो। मंगळवार शुक्रवार हे देवींचे वार म्हणून राखून ठेवलेले। गुरुवार दत्तगुरूंचा, तसा शनिवार
2: मारुती रायाचा।
1: मग तुला मारुतीला जाऊन तेलबिल वाहून यायचं की काय? परीक्षा आल्या की मारुती रायाच्या विद्यार्थी भक्तांची संख्या बाकी वाढते, कुणाकुणाला तरी पास करणार दो बिचारा।
0: असलं आपण काही करत नाही, आपण आपला अभ्यास करतो आणि त्याचे फक्त आशीर्वाद मागतो। पण शनिवारचं आणखी एक महत्व आहे, खास करून माझ्यासारख्या कॉलेज स्टुडंट्सना।
1: ते कसलं?
0: अगं शनिवारी पिक्चरचा दुपारचा शो कधी चुकवीत नाही आम्ही मंडळी, म्हणजे अगदी एखादं व्रत करावं ना त्या नेमानं।
2: भले शाबास।
0: तर आज दुपारच्या शोला काय सस्पेन्स कॉमेडी आहे माहितीये।
1: शेवटी तू ठिकाणावर आलास म्हणायचं, म्हटलं काय एवढी गंमत सांगतोयस।
2: मी केव्हाच ओळखलं होतं, शनिवार आला की याच्या अंगात नेहमी सिनेमा संचारतो, नेहमीच आहे म्हणावं। तुझ्या जवळ तरी खूप लवकर मुद्द्यावर आला। बाबांना आणि आईला बोलता बोलता कुठे गुंगवून ठेवतो आणि 5-10 रुपये घेऊन नेहमी पळ काढतो। आम्हाला मात्र कुठेच जाता येत नाही याच्यासारखं।
0: आयडिया, आज बाबाही नाही आईही नाही, तेव्हा आपण तिघांनीच जाऊया सिनेमाला, चालेल? मग चला चला चला लवकर आटपा बघू। आणि हो अनघा, तुझ्यासाठी नाही म्हणजे तुझी हेअरस्टाईल हीच असली तरी चालेल, नाहीतर व्हायचं काय? आपण 3 शोला म्हणून जायचं तर 6 शोचा इंटरवल झालेला असायचा।
2: एवढं काही चिडवायला नकोस विजू भाऊ, तुझ्या आधी माझं आटोपेल।
1: कुणाचंही लवकर आटपलं तरी आज सिनेमाला जायचं नाही।
2: काय
1: सांगितलं ना सिनेमाला जायचं नाही म्हणून? अरे 8 परीक्षा आली आहे ना तुमची आणि तुम्हाला सिनेमा सुचतोय? मामा मामी नसताना मी तुम्हाला पाठवू? काय म्हणतील मला ते?
0: अगं पण ताई मेक रिक्रिएशन ग, सिनेमा पाहिला की कसं अगदी फ्रेश वाटत। आठवड्यातून एकदा तरी काशी करमणूक नको, तू पण अगदी।
1: वर्षाचा अभ्यास समोर पडलाय आणि करमणूक कसली? परीक्षा होऊ दे, मग एक काय 2 सिनेमे पहा की।
0: तू म्हणजे अगदी बाबांसारखी बोलतेस हल्ली।
2: आमच्या आईपेक्षा काही कमी नाही।
1: म्हणून तर मला मामांनी मुद्दा मानून ठेवलं इथं। ए पण विजय, तुझं एक बाकी चांगलंय, निदान सिनेमाला जायचंय असं उघड सांगून तरी पैसे मागतोस। तुझ्या बरोबरीची मुलं काय काय उद्योग करतात ते ऐकलं ना की मनाला आधी यातना होतात, काही सुचतच नाही।
3: मी आत येऊ शकतो का?
0: हो प्रकाश दादा, हो। अरे ये ना ये, आत ये। तुला केव्हापासून परवानगी विचारायला लागली बुवा?
3: अरे तसं नव्हे, तुम्हा बहीण भावंडांचं भांडण रंगात आलंय, कुणाला कसल्या यातना होत आहेत, तर उगाच आपण मध्ये घुसून अडथळा कशाला आणा म्हणून विचारलं।
2: भांडण नाही आणि संभाषणही नाही, आम्हा दोघांना जायचं होतं सिनेमाला। नंदू ताईला आम्ही आग्रह करतोय की तू पण चल म्हणून, पण ही मुली यायलाच तयार नाही आणि आम्हालाही जाऊ देत नाही। या अभ्यासानं अगदी बोर झाले बघा।
3: अगं तिचं बरोबर आहे, अगदी करेक्ट। आता तिला तुमच्या बरोबर सिनेमात जाण्यात कसला इंटरेस्ट असणार? मामा येईपर्यंत कस तरी राहायचं। अगं तिचं मन गुंतलंय तिकडं, सासरी त्यांच्यात। एवढं कसं कळत नाही ग तुम्हाला?
1: तसं नाही, त्यांच्या परीक्षा जवळ आल्यात म्हणून म्हणते मी तसं। एवढं सांगूनही त्यांना जायचं असलं तर मी काय करणार आहे म्हणा?
2: बघ रागावलीस?
1: रागवू कशाला, मला वाटलं ते बोलले।
0: म्हणजे खरंच जायचं नाही का? जाऊ दे, उगाच तुझ्या मनाविरुद्ध नको,

0: मी आता कॉलेजच्या लायब्ररीत जाऊन बसतो कसा?
1: आता कसं शहाण्यासारखं बोलास?
0: अच्छा बाय। अरे हो, पण प्रकाश दादा तू आता इकडे कुठे वळलास?
2: अरे सहजच, या पलीकडेच माझं जरा काम होतं बिझनेसचं, पण भेटायला हवा होता तो माणूस काही भेटला नाही। परत जाताना गाडी तिकडून घ्यायची ती इकडून घेतली, म्हटलं 5 मिनिटं भेटून जावं सगळ्यांना।
0: हो आय सी। अच्छा मी निघतो।
2: अच्छा
0: बाय।
3: ताई मी पण निघतेस ग।
4: तू आता कुठे निघालीस?
3: मैत्रिणीकडून माझ्याकडे नसलेले नोट्स तरी घेऊन येते।
4: आत्ताच काय घडलंय? संध्याकाळी आपण दोघी जाऊ ना बाहेर आणू।
3: आणि संध्याकाळी तीच कुठे बाहेर गेली म्हणजे? मी लगेच येते।
4: बरं जा। ए पण लवकर ये हा।
3: हो आलेच अर्ध्या तासात। बाय।
4: प्रकाश।
2: नो श्रावण,
4: प्लीज स्टॉप इट नाऊ। आई बाबांच्या नावानं सारखा गळा काढून रडणारा तो प्रकाशही आता तू नाहीस। आणि श्रावण बाळाची शाळेत ऐकलेली गोष्ट मनात ठेवून तुला श्रावण श्रावण म्हणून चिडवणारी ती जगातली नंदिनी देखील आता खूप मोठी झाली।
2: तू त्याच नावानं हाक मारलीस, अगदी चिडवलंस, तरी बालपणीचा सुखाचा काळ पुन्हा एकदा अनुभवल्यासारखं वाटतं। सुरवंटाचं फुलपाखरू कधी झालं ते कळलंच नाही। वाटा वेगळ्या झाल्या तरी ज्या वाटेवरच्या पायघड्यावरून आपण आनंदानं बागडत मोठे झालो, तिकडे आपुलकीच्या नजरेनं प्रेमाच्या जाणीवेतून पाण्यात केवढं मोठं सुख असत।
4: नोटांच्या हिशोबात रंगणारा तुझ्यासारखा बिझनेसमॅन आज अगदी काव्यात बोलायला लागलाय।
2: याचं कारण तू नंदिनी। तू भेटल्यानंतर हे सगळं आठवणं वाटणं अगदी साहजिकच आहे, नाही का?
4: तुला वाटतही असेल, पण सर्वांनाच त्या आठवणी हव्या असतात असं नाही।
2: तुला देखील? सांग ना, मी असं काय केलं होतं म्हणून न बोलता न सांगता तू?
4: फॉरगेट इट। तुझ्या लग्नाची पत्रिका मिळाली होती
2: पण यायला जमलं नाही, कुणीतरी सीख नाहीतर।
4: खरंच मिस्टरांना कावीळ झाली होती त्यावेळी। मामांच्या पत्रात मी लिहिलंही होतं तसं। मागाहून वर्तमानपत्रात तुम्हा दोघांचा फोटो पाहिला, छान आहे ना दीपा?
2: नुसती दिसायला नाही, तशी तर ती आहेच, पण स्वभावानं देखील फार चांगली मनमिळाव आहे। वर्ष होऊन गेलं आमच्या लग्नाला, पण आजच आम्ही एकमेकांना भेटतो आहोत एवढी ओढ आणि ताजेपणा असतो आमच्यात। खरंच दीपावर माझं आणि माझ्यावर तिचं एवढं प्रेम आहे, सगळं सगळं तुला सांगावं म्हणून परवा आलो होतो, तर तुझा मूडच दिसला नाही। स्वयंपाकाची गडबड आहे म्हणून आत पळालीस, बसली असतीस 5 मिनिटं बोलत तर काय बिघडणार होतं का?
4: मी तुला एकदाच सांगितलं ना, त्यावेळची गोष्ट निराळी होती। आज तू अगदी सहज आला असेल कदाचित, पण अनघाचे डोळे केवढे मोठे झाले होते ते पाहिलंस का? मैत्रिणीकडून नोट्स आणायची तिला घाई झाली ती उगीच नाही।
2: माझ्या येण्याचा तिनं काय किंवा कुणी काय असा संशय घेणं म्हणजे निव्वळ वेडेपण आहे। तुला जशी काही बंधनं आहेत तशीच माझी जबाबदारी आहेच। नुसत्या भेटण्यानं किंवा साधं बोलण्यानं आपण काही मोठी चूक करतोय असं नाही मला वाटत।
4: तरी देखील काट्याचा नायटा करणारे लोक भोवताली असतातच।
2: राहिलं, खूप दिवसानं तू आलीस, तुझ्याशी मनमोकळं बोलावं, तुझी विचारपूस करावी असं खूप वाटत होत मला, पण तुझी इच्छाच नसेल तर माझं काही म्हणणं नाही। परवा एक विचारायचं राहूनच गेलं, आता सहज आठवलं म्हणून विचारतो। विचारू ना?
4: विचार, पण लवकर। अनघा येईलच एवढ्यात।
2: तसं काही खाजगी नाही, तुला विचारणार होतो मिस्टर काय करतात ग तुझे, आपलं सहजच
4: एवढंच ना। विलासपूरला हेवी इंजिनिअरिंग कारखाना आहे ना, तिथे कामाला आहेत ते।
2: इंजिनियर क्या ऑफिसर?
4: नाही नाही, ते सुपरवायझरच्या पोस्टवर आहेत।
2: तरी चांगला 2-3 हजार रुपये पगार मिळत असेल, राजा आणि राणी, मजा असेल तुमची।
4: तेवढा नाही पगार मिळत, पण मिळतो आपला आमच्या पुरता, खाऊन पिऊन सुखी। आणि आम्ही काही दोघंच नसतो, सासूबाई आहेत, मामंजी आहेत, धाकटे 2 दीर शिकतायत।
2: अच्छा, म्हणजे तुझ्या संसाराची अगदी वेटिंग रूमच झाली गे। तरीच
4: काय?
2: काही नाही, खरंच काही नाही।
4: उगाच लपू नकोस, काहीतरी नक्की बोलायचंय तुला, बोल बोल ना।
2: तुला वाईट वाटेल, कदाचित राग येईल, पण मला म्हणायचं होतं तुझ्या घरची परिस्थिती तशी अगदी सर्वसाधारण आहे, तुझ्या अंगावर सुद्धा तसं काही विशेष दिसलं नाही मला। तेव्हा मी तर्क केला होताच, पण म्हटलं प्रत्यक्ष विचारावं।

0: खोकला झालाय की काय तुला?
1: हा थोडासा. मला वाटतं तू अंगावरच्या दागिन्यांविषयी विचारलंस. हो ना. सासूबाईस मिळाल्या, एकटी प्रवासाला जातेस तर जोखीम कशाला हवी अंगावर. म्हणून मोजकेस दोन दागिने घेऊन आले. फार प्रेमळ आहेत हा माझ्या सासूबाई. लहानपणी आईची माया मिळाली नाही ना, त्याची आत्ता भरपाई होती.
0: अरे वा, भाग्यवान आहेस. फारच थोड्या जणी असं नशीब काढतात.
1: तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा असल्यावर मला काय कमी पडणार आहे?
0: एवढ्या चांगल्या भावना आहेत तुझ्या माझ्याबद्दल, आय मीन विशेषतः माझ्याबद्दल. नको, प्लीज शपथ घेऊ नकोस, मी खरंच मानतोय तुझं.
1: खरोखरच मला तसं वाटतं.
0: मग मी आता एक सांगितलं, सुचवलं तर ऐकशील?
1: काय?
0: इथून जाण्यापूर्वी एकदा तरी तू माझ्याकडे येऊन जावंस अशी माझी फार इच्छा आहे, विनंती आहे तुला.
1: अरे पण कशाला, इथंच तर आपण दोनदा भेटलो बोललो.
0: ते मलाही माहिती आहे, तेवढ्यानं माझं समाधान होण्यासारखं असतं. तर हा आग्रह धरला असता का मी? तुला यायचंच नसलं तर स्पष्ट सांग, नसत्या सबबी सांगू नकोस.
1: पण मला काय वाटतंय हे सांगितलंय ना मी तुला.
0: तुझ्या मनानं निर्माण केलेला तो एक बागुलबो आहे, भ्रम आहे तो. त्याला घाबरशील ना तर कायमचा तुझ्या मानेवर येऊन बसेल.
1: तरी देखील मला अवघडच वाटतंय.
0: जाऊ दे, तू येणार नाहीस असं धरून चालू का मी? माझी इच्छा आग्रह कधीच चालला नाही तुझ्या पुढे, आता तरी तू का म्हणून त्याला मान देशील?
1: तसं नाही रे, तू तू समजून घे ना. बर, मी प्रयत्न करते. दुपारचा कधी वेळ मिळाला तर?
0: नाही म्हणण्याचा हा सौजन्यशील प्रकार ना.
1: कसं सांगू तुला, ठीक आहे मी येईन, खरंच येईन.
0: कधी?
1: आजच नाही सांगतायत, पण जाण्यापूर्वी एखाद दिवस नक्की.
0: परवा दुपारीच येशील? दीपाला पाठवतो गाडी घेऊन तुला आणायला.
1: नको नको, मी एकटीच येईन की.
0: पत्ता माहित आहे ना, आता आम्ही जुन्या जागेत राहत नाही ना, पॅराडाईज फ्लॅट नंबर 3. नाहीतर असं कर ना, हे कार्डच ठेव, परवा दुपारी मी वाट पाहतोय तुझी, नक्की ये.
1: अरे
0: चल निघतो मी.

0: ¿Con? Nanini, tú. ¿Y en Ade?
1: ¡Dipa! ¿Qué va con Ade?
2: ¿Con? Ya, ya, na, ya, basa. ¿Sale? ¿So? ¿Vais para eso? म्हणजे उपचाराचे सगळेच बुरके काढून टाकायचे.
3: बर, तुम्ही? नाही, तू तू म्हणतेस तसं.
0: परवा तुझी वाट पाहून थकलो आम्ही. म्हटलं आता कसली येतेस, हवं तर दीपाला विचार. का दीपा?
2: खर तर तू दुपारी यायची होतीस, तर सकाळपासून प्रकाशची कोण धांदल उडाली होती. त्या दिवशी ऑफिसात एक मीटिंग होती, ती पण कॅन्सल केली. तुझी येण्याची वेळ टळून गेल्यावर खूप वाईट वाटलं त्याला. मला देखील मग करमेना.
3: ओह, आय एम सॉरी दीपा, मला देखील खूप वाईट वाटलं. ठरल्याप्रमाणे परवा दुपारी खरंच यायला निघाले होते मी, पण त्याच वेळी अनघा आपल्या चार मैत्रिणींना घेऊन आली. मग काय, त्यांची पार्टी, मलाही ओढलं त्यात. अगं, तुझ्याकडे जायचंय म्हणून सांगितलं ना तरी सोडेनात. ए, पण प्लीज तुम्ही रागावू नका.
0: आज तरी आलीस हे खूपच झालं, बरं वाटलं.
3: आज यायलाच हवं होतं, उद्या निघणार आहे ना मी.
0: का ग, रजा कॅन्सल केली की काय तुमच्या हेड ऑफिसनं?
3: कालच मिस्टरांचं पत्र आलं होतं, सासूबाईंची प्रकृती जरा बरी नाहीये.
0: अगं, हे असं सांगावंच लागतं, मला चांगला अनुभव आहे ना. तुला निदान पत्र तरी आलं तुझ्या मिस्टरांचं, पण दीपा माहेरी गेली ना. सांगू का ग?
2: इश्च, हे काय?
0: नाहीतरी नंदीने गेली की तू 2 दिवस गालाचा चंबू करून बसशील, आणि मग 2 दिवस सगळा कामधंदा बंद ठेवून मला तुझी समजूत काढत बसावं लागेल.
2: मला नको विचारू, नाहीतरी कोणी आलं की तुला स्फुरणच चढत.
0: हा तर काय सांगत होतो? अग, काहीतरी निमित्त काढून तुझ्या मिस्टरांनी तुला लवकर बोलावून तरी घेतलं, पण दीपा माहेर गेली ना तर दुसऱ्याच दिवशी काहीतरी निमित्त काढते परत येण्यासाठी. आता गेल्या वेळी धोब्याकडून मी कपडे बरोबर मोजून घेणार नाही ही सबब सांगून आली. आता सांग, लाखाचे ट्रान्झॅक्शन करतो मी आणि थोब्याचे कपडे? अगं, हिच्या मैत्रिणीला जाम चिडवतात. सगळी गंमतच असते ना, संसाराच्या सुखात.

0: खरं तर अजीर्ण व्हायला लागलाय मला. बघ, दीपाचा विषय निघाला की मी आपला वेड्यासारखा बडबडतच सुटतो, भान राहत नाही. अगं दीपा, काही चहा फराळाचं कर, आपलं घर दाखवायला.
1: अरे हो हो, जरा स्वस्तपणे बसू द्या ना तिला. एवढा वेळ कुठं आहे, परत जायचंय ना लवकर. दुसऱ्या एका मैत्रिणीला पण भेटून जायचंय जाता जाता.
0: आपण बसलो ना हा ड्रॉइंग हॉल कसा छान सजवलाय दीपानं. पैशाची आपण फिकीर नाही करत कधी. तिची हाऊस फिटली की मला सगळं मिळालं. हिला अगदी सगळं उंची आणि टॉप हवं. मी म्हणतो घे, आहे तुझ्या नशिबात. आता आपण बसलो तो सोफा केवढ्याचा असेल सांग नंदिनी. 10,000 रुपयाचा आहे. शिवाय कार्पेट, पडदे, सगळी हाऊस दीपाची.
1: असं का?
0: आणि किचन, स्वयंपाकघर म्हणजे तिचीच सत्ता. कितीतरी प्रकारचे चमचे, काटे, डिशेस, कटर, पॅन्स, मिक्सर, फ्रीज, सगळी हत्यारं वाईनच्या सेवेला हजर. आणि त्याला स्वयंपाकघर नाही म्हणत मी, जेवण करण्याची लॅबोरेटरी, प्रयोगशाळा आहे.
1: असू दे, तुम्हाला संबंध दिवस तुझ्याशी करायला लागला ना म्हणजे कळलं असत.
0: तरी बरं, जेवण करायला बाई आहे.
1: आता बघ, ए नंदिनी तू चल बघू आत. ही आमची बेडरूम. रात्रीच्या वेळी हा पलीकडचा डोंगर आहे ना, त्यावरची छोटी छोटी झाड आणि त्यातनं चंद्र गवताना इतका छान दिसतो म्हणून सांगू. प्रकाश फार हौशी आहे ग, कुठून कुठून माझ्यासाठी काय काय घेऊन येतो. ए हे बघ, नुसत्या साड्यांनीच हे मोठं कपाट आहे ना, ते भरून ठेवले त्याने. बघ तरी छान आहेत. आणि हे बघ, हे माझे दागिने. नको नको म्हटलं तरी बांगड्यांचे 4 सेट्स केलेत. मोत्यांच्या आहेत त्या वेगळ्याच. ही परवाच नवीन डिझाईनची कॉलर केली. तुला घालून पाहू कशी छान दिसेल. नक्कीच.
2: नको नको. ए ए प्लीज.
1: अग असू दे ना, घालते ग.
2: नको आता, पुन्हा कधीतरी येईन. मुद्दाम येईन तेव्हा घाल. ए आता मी निघते. हा
1: वा ग, एवढा फराळाचं कोण संपवणार.
2: तुम्ही आहात की दोघं. मी फक्त ही खोबऱ्याची वडी घेते, मी निघतेच.
1: ए आमच्या हनुमानचे काश्मीरचे फोटो तरी बघ ना.
2: छान छान चांगलेच आहेत की. ए पण आता मात्र मी निघालेच. घरी अनघा आली असेल.
1: थांब ग, थांब, कुंकू लावते. हा आणि हे बघ, ही साडी घे. हा
2: कुंकू लावलंच तेवढं पुरे. ही साडी कशाला.
1: अग आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून. नाही म्हणू नकोस, घे ग. अग घे ना.
2: ए तुझा मान ठेवला. मी साडी घेतली. हा मला पोचली, पण ती इथंच राहू दे. पुन्हा येईन ना केव्हा तरी, तेव्हा नेईन.
1: ए बघ रे प्रकाश, ही कशी करते ती.
0: नंदिनी अग घे ना.
2: हे आत्ता नको रे, पुन्हा येईन ना तेव्हा घेऊन जाईन. आता मी निघते. हा
0: अग थांब, गाडी आहे आपली, आत्ता पोहोचवतो तुला.
2: नको, जाईन मी. बरं दीपा. ओके प्रकाश.

0: काय चाललंय नंदिनी?
1: निघायची तयारी. संध्याकाळी 6 ची गाडी आहे ना.
0: म्हणजे तू नक्की जाणार?
1: हो, जायलाच हवं ना.
0: पण मामा मामी तर आले नाहीत अजून.
1: त्यांचा मुक्काम वाढलाय 3-4 दिवस. पण विजय आणि अनघाच्या कॉलेजला आता सुट्टी आहे ना, तेव्हा मी गेले तरी चालेल.
0: जायलाच हवं का?
1: आता करमत नाही इथं.
0: काल आमच्याकडे तुझ्याशी काही फारसं बोलायला जमलं नाही. तू घाईत शिवाय मूड मध्ये दिसली नाहीस.
1: छेछे, तसं नाही रे. लवकर घरी पोचायची काळजी होती ना, म्हणून असेल.
0: दीपा कशी वाटली? मी सांगत होतो तशीच आहे ना.
1: हो तर.
0: फार फार प्रेम आहे माझं तिच्यावर. सगळ्या कामात तरबेज आहे ती. स्वयंपाकाला बाई आहे, पण रोज एक खास पदार्थ माझ्यासाठी करून वाढल्याशिवाय तिला चैनच पडत नाही. मी हा असं सुटत चाललोय ना, त्याचं कारण तेच. परवाच्या वड्या किती छान केल्या होत्या तिने. पण तू काही बोललीच नाहीस.
1: चुकलंच माझं, पण मन ठिकाणावर नव्हतं ना.
0: इतक्या उत्साहानं तिनं आपल्या साड्या दागिने फोटो सगळं दाखवलं तुला, पण तुला त्याचं काहीच कौतुक नाही. केवढ्या आस्थेनं प्रेमानं तिनं तुला साडी दिली, ती देखील तू घेतली नाहीस. काय वाटलं असेल तिला आणि मला देखील.
1: असं कसं? तिच्या भावनेचा प्रेमाचा मान ठेवला ना, स्वीकारली नाही पुन्हा ठेवली.

0: तुला आवडली नाही का ती?
1: खरं तर मी नीट पाहिली नाही.
0: कमाल आहे, एवढा परकेपणा कोरडेपणा कशासाठी? मी सांगू नंदिनी, माझं आताचं सुख आणि वैभव पाहून तुझ्या मनात कुठेतरी मत्सर निर्माण झालाय. नंदिनी शिवाय प्रकाश सावरला, त्यानं स्वतःचं वैभव वाढवलं, सुख मिळवलं, याचा हिवा वाटला तुला. तुझी समजूत होती की तू मिळाली नाहीस तर मी खचून पिचून जाईन, भयान वाळवंट होईल माझ्या जीवनाचं. पण तसं काहीच झालं नाही, उलट तर जास्त जोमानं फुलून आलं. ते पाहून तुला कदाचित पराजित फजित वाटलं असेल आणि म्हणून हा कोरडेपणा हा निरुत्साह. दुसऱ्याचं कौतुक करायला देखील स्वतःचं मन फार मोठं असावं लागतं नंदिनी.
1: थांब, चुकतोयस तू. तुझ्या बोलण्या वागण्यातून हा अहंकार कधीतरी उफाळून येईल म्हणून मी टाळत होते तुला, पण तू भागच पाडलास. बोलायला मी तुझ्याकडे यायला देखील, त्यात बिचाऱ्या दीपाचा मात्र नाहक बळी दिलास. तिला खरंच कल्पना आली नाही तुझी. तुझ्या सुखात ती आपलं सुख शोधते आणि तुझं सुख प्रकाश, सुखाचा असा प्रचार करावा लागत नाही की जाहीरनामाही काढावा लागत नाही, त्याचं हे असं प्रदर्शनही मांडावं लागत नाही. आम्ही मोठ्या सुखात आहोत, श्रीमंतीत लोळतोय, हे पटवायला माझ्यासमोर तुझ्या वैभवाचे शोपीस दाखवावे लागत नाहीत. फुटकळ विनोद करून हसण्या हसवण्याचं बिनवासाचं गुलाब पाणीही शिंपडावं लागत नाही. जे सुखाचं दैन्य तू लपवायला गेलास तेच तुझ्या अहंकारानं वेडेपणानं उघडं पाडलं. आपल्या वृत्तीच निराळ्या होत्या प्रकाश, मला कळायला लागलं त्यावेळीच तुझा माझा जमायचं नाही हा निर्णय मी घेऊन टाकला होता. अगदीच बरोबर होता तो. मी असे नाही गरीब, पण सर्वांच्या मायेच्या सावलीत मी समाधानी आहे, पूर्ण समाधानी. आणि तू, मी सांगते, तू मुळीच सुखी नाहीस प्रकाश. बाकी सगळी सुख तुझ्याकडे खेचून आणलीस तरी ही नंदिनी तुझ्या आयुष्यात नाही, हीच तुझ्या आयुष्यातली खरी उणीव आहे.
0: नंदिनी,
2: आत्ताच आपण प्रदर्शन हे नभोनाट्य ऐकलं. लेखक होते मनोहर भागवत. यातील भूमिका आणि सहभागी कलाकार: प्रकाश राजा बापट, विजय कालीप्रसाद शहा, अनघा मीनल शिंदे, दीपा प्रतिभा मेहर आणि नंदिनी मंजिरी दातीर. सादर करते चंद्रकांत बर्वे.
3: बलसागर भारत हो, वनसंवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा, प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य एक. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.